गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

सिंधु, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते। म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं।

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

प्रसाद। नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर किंवा उंबर। पृथ्वीवरील औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या प्राचीन वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। मित्रांनो, उंबर किंवा औदुंबर या झाडाचे शास्त्रीय नाव फायकस रेजिमोसा असून ते मोरेसी कुळातील आहे। हा वृक्ष मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे। उंबर आहे जिथे तिथेच दत्तगुरूंचा वास असे, असे हिंदू धर्मात मानले जाते। उंबर हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे। यानंतर आपण उंबराच्या झाडाचे वर्णन बघूया। उंबराचे झाड खूप मोठे असून हे झाड जवळपास 12 ते 15 मीटर इतके उंच वाढते। ह्याचे खोड पांढरट रंगाचे असते। ह्या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार असून गडद हिरव्या रंगाची असतात। त्यावर गोल गोल गोळे असतात। या झाडाला खोडाजवळ झुपक्यांनी गोल फळे येतात। ही फळे कच्ची असताना हिरवी तर पिकल्यानंतर लाल रंगाची होतात। उंबराची ही फळे म्हणजे नर, मादा आणि नपुंसक फुलांचा समूह असतो। फळ कापल्यास ही फुले दिसतात। ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटासारखा कीटक आणि उंबर हे एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत। त्यांच्या सहजीवनातूनच या कीटकांचे प्रजनन आणि उंबर ह्या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात। वड, पिंपळ, अंजीर व उंबर यांच्या फळांची रचना ही फुलामध्ये फळे अशी आहे। यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फळे ही देठाकडील भागात असतात आणि या दोन्हींच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुसंक असतात। यानंतर आपण उंबराच्या झाडाचे वैशिष्ट्ये आणि वापर यावर थोडी नजर टाकूया। उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर असे म्हणतात। याची सावली अतिशय शीतल असते। झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात। उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसती स्थान आहे। माणसे याची फळे खातात व त्याचा औषध म्हणून उपयोग करतात। तसेच या झाडाचे पाने, फुले, फळे, साल, चीक आणि मुळांचाही खूप औषधी उपयोग आहे। जिथे उंबर असते तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे। उंबराचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरतं म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालच्या बाजूला उंबरा किंवा उंबरठा बनवण्यासाठी वापर करतात। त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरकाव करू शकत नाहीत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर म्हणजेच उंबर। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक बघितलेले आहे, तसेच उंबराच्या झाडाचे वर्णन, वैशिष्ट्ये आणि वापर याबद्दल माहिती घेतलेली आहे। यानंतर आपण उंबराच्या झाडाचे धार्मिक महत्त्व कोणते हे बघूया। उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनामध्ये समिधा म्हणून अर्पण केल्या जातात, तसेच या झाडाची पूजाही केली जाते। उंबराच्या झाडाच्या सावलीत पारावर बसून पवित्र ग्रंथ पोथ्या यांचे वाचन करतात। उंबराबद्दलची धार्मिक आख्यायिका याप्रमाणे: विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला। त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली, त्यामुळे त्याने आपली नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले। लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांवर लावला, त्यामुळे जखमांमुळे होणारा त्याचा दाह थांबला अशी हिंदू धर्मात उंबराबद्दलची आख्यायिका आहे। आता आपण उंबराचे वैशिष्ट्य बघूया। या झाडाखाली सद्गुरु दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे, म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते। हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते। हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो। शिवाय हे झाड 24 तास प्राणवायू हवेत सोडते। या झाडाचे फूल कधीच दिसत नाही, उंबर हेच याचे फूल। उंबरातील फुलाचे सर्व अवयव दिसतात आणि उंबरामध्ये किडे असतात। उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला, जग हे बंदीशाळा। राजा परांजपे यांच्या जगाच्या पाठीवर चित्रपटातील हे गीत खूप प्रसिद्ध आहे। हेच गीत श्रोत्यांनो आता आपण ऐकूया आणि पुन्हा भेटू विश्रांतीनंतर थोड्याच वेळात।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर म्हणजेच उंबर। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे धार्मिक महत्व, आख्यायिका आणि वैशिष्ट्ये याबद्दल बोललेलो आहोत। आता आपण औदुंबर ह्या गावाबद्दल थोडीशी माहिती घेऊया। सांगली शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री गुरु दत्तात्रयांचे हे स्थान आहे। नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर या स्थानांप्रमाणेच औदुंबराला देखील दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठेच स्थान महात्म्य लाभलेले आहे। औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबराची म्हणजेच उंबराची असंख्य झाडे असल्याने याला बहुधा औदुंबर हे नाव पडले असावे। औदुंबर हे गाव तसे लहान आहे, पण त्याचा महिमा फार मोठा आहे। येथे ब्रह्मानंद स्वामींचा मठ तसेच भुवनेश्वरी देवीचे मंदिर पाहण्यासारखे आहे। श्री नरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झालेले आहे। पुण्याहून हुबळीकडे जाणाऱ्या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून 4 मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे। कृष्णा नदीच्या ऐल तीरावर भिलवडी आहे आणि पैल तीरावर औदुंबर आहे। भिलवडीजवळ भुवनेश्वरीचे प्राचीन शक्तीपीठ आहे, त्यामुळे या स्थानी तपस्वीजनांची नेहमीच वर्दळ असते। कृष्णेच्या तीरावरील वृक्षांच्या दाटीमुळे येथे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालेले आहे, त्यामुळे या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल छायेत 1344 सुमारास नृसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतर पावित्र्य प्राप्त करून दिले। येथील कृष्णेचा घाट अतिशय शांत आणि प्रशस्त आहे। या घाटावरच दत्तपादुकांचे मंदिर आहे। ज्या घाटावर दत्तपादुका मंदिर आहे तो घाट येथील ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी बांधविलेला आहे। पावसाळ्यात श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरात बुडून जातात आणि त्यामुळे नित्योपासना व दर्शन अशक्य होऊन बसते। ही अडचण दूर करण्यासाठी 1926 उंच जागी एक देवघर बांधले आहे। पावसाळ्यात देव तेथेच नेतात आणि तेथेच त्यांची पूजा अर्चा होते। क्षेत्रातील नित्य नैमित्तिक उपासनेसाठी अनेक सरदार संस्थानिकांकडून दाने व इनामे मिळालेली आहेत। मंदिराच्या परिसरात औदुंबर म्हणजेच उंबर ह्या वृक्षाची घनदाट छाया आहे। आकाशात सूर्य तळपत असताना भूमीवर छाया प्रकाशाची रांगोळी तळपत राहते। या क्षेत्रात ब्रह्मानंद स्वामींचा मठ आहे। हे सत्यपुरुष सन 1826 सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली। येथील शांत प्रसन्न आणि अतिशय पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली। कोल्हापूरच्या मंदबुद्धी ब्राह्मणाला श्री गुरूंनी ज्ञानदान केल्याची गुरुचरित्रातील कथा याच स्थानात घडलेली आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बाटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर म्हणजेच उंबर। विश्रांतीपूर्वी आपण औदुंबर या गावाबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, उंबर आहे जिथे तिथे दत्तगुरूंचा वास असे, असे हिंदू धर्मात मानले गेले आहे। याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला आध्यात्मिक महत्व आलेले आहे। आता आपण उंबराचे औषधी गुणधर्म कोणते याबद्दल बोलूया। उंबराचा चीक गालासाठी मोठेच वरदान आहे। लहान मुलांचे गाल सुजले असता त्यावर उंबराच्या चिकाचा जाड लेप लावतात, त्यामुळे सूज कमी होते। आपल्या शरीरात जर कुठेही कोणत्याही प्रकारची गाठ आलेली असेल तर त्या गाठीवर उंबराचा चीक लावल्यास गाठ बसून तिचा निचरा होतो। लहान मुलांना अनेकदा आव होते, अशा वेळी उंबराच्या चिकाचे 5-6 थेंब खडीसाखरेतून लहान घ्यास द्यावे, लगेच आराम पडतो। उष्णतेने तोंड आले असतात उंबराच्या पानांवर असलेल्या फोडांचा उपयोग करतात। ह्या पानांवरील गोळ्यांचा अथवा फोडांचा चटणी करून त्यात थोडा मध व खडीसाखर घालून ज्याचे तोंड आलेले आहे त्यास चाटण्यास द्यावे। तोंडाचा दाह होत असेल तर दिवसातून 10-12 वेळा हे चाटण चाटवावे, आलेले तोंड जाते। कोणत्याही प्रकारच्या कडकीवर उंबराची फळे खाण्यास देतात। उंबराची चांगली पिकलेली 2 फळे रोज सकाळी खडीसाखरेसोबत खावीत। सर्व प्रकारची कडकी बरी होते। उंबराच्या मुळांचे पाणी मिळाल्यास अंगात कडकी राहत नाही। तेलकट खाऊन अथवा तापामुळे सतत तहानतहान जर होत असेल तर ते थांबवण्यासाठी उंबराची साले अगर कच्ची फळे पाण्यात उगाळून त्याचे चाटण द्यावे। डांग्या खोकल्यावर उंबराचा चीक टाळूवर लावावा, त्याने आराम पडतो। उपदंश म्हणजेच गर्मीवर उंबराची पिकलेली फळे पाण्यात उगाळून चाटण द्यावे। उंबराच्या जुन्या झाडाच्या खोडाला सायंकाळी ज्यातून रस झिरपेल अशी खाच करावी, त्याला भांडे लावून ठेवावे। सकाळी उठल्यानंतर उंबराचे ते औषधी जल काही दिवस घेतल्यास किडनी स्टोन विरघळून जातो। हेच औषध गोवर कांजिण्या या उष्णतेच्या रोगावरही उपयोगी आहे। तसेच अनेक प्रकारच्या मूत्रविकारांवर उंबराच्या सालीचा काढा करून घेतल्यास बरे वाटते। मित्रांनो, उंबराचे सत्व नाडी व्रण भगंदर किंवा व्रण सूज गंडमाळा कंठमाळा यावर उपयोगी आहे। या सत्वाची पट्टी अथवा लेप लावून त्यावर कापूस लावावा, या सत्वाची गोळीही उपयुक्त आहे। उष्णतेने लालसरपणा व जखमा अथवा फोड आले तर ही गोळी चाखल्याने उष्णतेचे विकार कमी होतात। याचप्रमाणे उंबरापासून आयुर्वेदात एक गुणकारी व योग्य औषध तयार केले जाते, त्याचे नाव औदुंबरामृत हे आहे। हे व्रणशोध, मुकामार, सूज, दंतरोग व मूत्रविकारांवर खूप उपयोगी आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
2: पूजा

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर म्हणजेच उंबर। विश्रांतीपूर्वी आपण उंबराचे औषधी गुणधर्म कोणते याबद्दल विस्ताराने माहिती घेतलेलीच आहे। परंतु मित्रांनो, तसे पाहिले तर उंबराच्या झाडामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत, त्याचे कोणतेही वैज्ञानिक कारण देखील नाही। परंतु कोणतीही गोष्ट वापरण्याआधी त्याचा संतुलित मात्रेमध्ये प्रयोग करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो। त्यामुळेच तुम्ही कोणत्याही प्रकारच्या औषधांचा शरीरासाठी अर्थात आपल्या आरोग्यासाठी उपयोग करत असाल तर हे सर्व उपचार आपण डॉक्टरी किंवा वैद्यांच्या योग्य सल्ल्यानुसारच करावे, हे केव्हाही हितावह ठरते। आणि जर तुम्हाला उंबराची पानं, मुळं, साल, चीक, फळ यापासून कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर त्याचा उपयोग वेळीच बंद करा आणि त्वरित डॉक्टरांकडे जा। तर मंडळी, याबरोबरच आपली औदुंबर म्हणजेच उंबर या वृक्षाबद्दलची संपूर्ण माहिती येथेच पूर्ण होत आहे। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वर संध्या। आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आज सुरुवातीला जी धून आपण ऐकली त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या वाद्यांविषयी डॉक्टर स्मिता सोहनी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर श्रोते हो, स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोहनी यांचं तसंच सर्व श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
1: धन्यवाद।
0: ताई, आज आपण जाणून घेणार आहोत सतार या वाद्याबद्दल।
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि ऋषी, मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर सतार म्हणजे आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट किंवा तंतुवाद्य। याच्यामध्ये अनेक तारा असतात, पण आपण अजून एक तारी म्हणजे ज्या वाद्याला फक्त एक सिंगल तार आहे याची माहिती घेतली नाही। आणि मला वाटतंय की ह्या वाद्यावरचं एक गाणं ऐकवून मग आपण पुढे सतारीकडे जाऊया। तर एक तारीवरचं एखादं गाणं ऋषी तुला आता आठवतंय का? ऐकूया का आपल्या श्रोत्यांना?
0: हो नक्कीच। श्रोतो, आता आपली वेळ झाली आजच्या भागातलं पहिलं गाणं ऐकायची। श्रोतो, ते अतिशय सुरेख मराठी गाणं असं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। श्रोतो, वर्षभर काम आणि कष्ट करून वारीचा एक महिना सगळे वारकरी आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर होतात। अनेक मैलांचा प्रवास करून ते शेवटी विठ्ठलापाशी पोहोचतात। या दिवसात ऊन वारा पाऊस सगळं विसरून एकच जयघोषात ते चालत असतात आणि शेवटी त्यांना ते सावळे सुंदर विठ्ठलाचे रूप दिसते। हा दिवस आता सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असं प्रत्येकाला वाटत असतं। जणू काही अमृताचा वर्षाव होतोय की काय असंच वाटत असतं। म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊली पण या दिवसाला आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू असं त्या दिवसाचं वर्णन करतात। या अभंगामध्ये आपल्याला पण तो आनंद, तो साक्षात्कार जाणवतो। माऊलींच्या शब्दांची किमयाच तशी आहे। या अभंगाची भैरवी रागातील अत्यंत लयबद्ध चाल आपल्याला अजूनच आनंद देऊन जाते आणि त्यात लता मंगेशकरांच्या दैवी आवाजाची किमया आपल्याला त्या आनंदाचा अनुभव देऊन जाते। चला तर मग ऐकूयात आपल्या आजच्या भागाचं पहिलं गीत। गाण्याचे बोल आहेत आजी सोनियाचा दिनू।

0: ताई, तुम्ही मगाशी एकतारी शब्द वापरलात, त्या एकतारीची खासियत श्रोत्यांना सांगाल का?
1: हो जरूर. एकतारी मध्ये पहा, एकच सूर बॅकग्राऊंडला वाजत असतो, त्यामुळे गाणाऱ्याचा पण कस लागतो बर का. कारण साथीला दुसरं वाद्य किंवा दुसरा स्वर नसतो, पण त्यामुळे गाणारा आणि ऐकणारा त्या सुरात किती तल्लीन होऊन जातो बर. अजून एक गाणं यातलं आपल्याला श्रोत्यांना ऐकवता येईल, सुरसंगम मधलं प्रभू मेरे अवगुण चितना धरो. ऋषी, हे गाणं ऐकवायचं का आपल्या श्रोत्यांना?
0: हो ताई, जरूर. चला तर मग श्रोत्यो, ऐकूयात आजच्या भागातलं दुसरं गाणं. श्रोत्यो, 1985 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो विश्वनाथ यांच्या 1980 सालच्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता? श्रोत्यो, 1985 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते सूरसंगम. सूरसंगम हा चित्रपट विश्वनाथ यांच्या 1980 सालच्या शास्त्रीय हिट तेलुगू चित्रपटाचा
2: रिमेक होता.
0: त्या तेलुगू चित्रपटाचे नाव होते शंकर भ्रमरम. चला तर मग सूरसंगम या चित्रपटातलं हे पुढचं गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. तर गाण्याचे बोल आहेत, प्रभू मोरे अवगुण चित्त ना धरो. चला तर मग ऐकूयात हे पुढील गीत.

0: ऋषी, परमेश्वर जसा एकमेव अद्वितीय आहे तसाच तो अनंत रूपांनी सगळीकडे नटलेलाही आहे, नाही का? आता आपण जे गाणं ऐकलं, एक तारी या साथीच्या वाद्यांनी वाजवलेलं, आता पुढचं गाणं असं ऐकूया ज्याच्यामध्ये अनेक वाद्य एकत्रितपणे वापरलेली आहेत, म्हणजे तंबोरा, सरोद, सारंगी, जलतरंग, बासरी, तबला, मृदुंग, कीबोर्ड आणि अर्थातच सतार. असं एखादं गाणं ऐकवता येईल का श्रोत्यांना?
1: हो नक्कीच ताई. 1960 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे हमीर रागावर आधारित होते? श्रोत, 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते कोहिनूर. 1955 साली देवदास सारख्या चित्रपटामध्ये दुःखद भूमिका साकारल्यानंतर दिलीप कुमार हे नैराश्यात गेले आणि त्यांच्या मानसोपचार तज्ञांनी त्यांना हलक्या भूमिका करण्याची शिफारस केली असे म्हटले जाते. अशीच एक भूमिका त्यांनी घेतली, ती म्हणजे कोहिनूर. आपण आता जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे हमीर रागावर आधारित होते आणि ते गाणे गायले होते रफी साहेब यांनी. चला तर मग, कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत मधुबन में राधिका नाचे रे. ऐकूयात कोहिनूर या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: ताई, आतापर्यंत तुम्ही सतारची खूप छान माहिती सांगितलीत, अजून तुमच्याकडे काही माहिती आहे का, जसं की ह्याचा उगम कुठून झाला, हे पद्य आलं कुठून, ते कशा पद्धतीने बनवलं जातात, त्या संदर्भात माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो जरूर. देवी सरस्वतीच्या हातातल्या वीणेतून पुढे बदल होत होत सतार जन्माला आली असावी असं एक मत आहे बर का. तसंच अरबस्तानातला तंबूर आणि ग्रीकांच्या

0: डोर या वाद्यांशी सुद्धा सतारीचं नातं काही जण जोडतात. 4000 वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमियामधल्या पुतळ्यांवर आणि मुद्रांवर सतारीसारख्या वाद्यांच्या प्रतिमा आढळतात. सध्याच्या प्रचलित 7 तारांच्या सतारीमुळे सप्ततार किंवा सतार अशी पण उपपत्ती मांडली जाते. सतारीला असतो एक भोपळा गळा आणि एक लाकडी पोकळ दांडी. ही दांडी वरच्या बाजूला चपटी आणि खालून गोलाकार असते, साधारण 3 फूट लांबीची. या दांडीवर वक्राकार पितळी आणि पंचरसी धातूचे 19 ते 21 पडदे असतात. तारांच्या आधारासाठी हस्तिदंती पट्टी घोडी तसेच स्वरमेलनासाठी म्हणजे सूर जुळवण्यासाठी खुंट्या असं हिची रचना असते. सगळ्या भावभावना व्यक्त करता येतील असं हे वाद्य खूप लोकप्रिय आहे.
1: ताई, सतार वाद्यांबद्दल तुम्ही खूप छान माहिती सांगितली, पण अजूनही माहिती श्रोत्यांना ऐकायला मला निश्चित आवडेल. पण तत्पूर्वी आपण एक छानस हिंदी गाणं ऐकायचं का श्रोत्यांना?
0: हो जरूर.
1: चला मग श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं चौथं गाणं ऐकायची. श्रोतो, 1960 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो बंगाली मासिक देशामध्ये प्रकाशित झालेल्या लघुकथेवर आधारित होता? श्रोतो, 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते अनुराधा. हा चित्रपट सचिन भौमिक यांनी लिहिलेल्या लघुकथेवर आधारित होता, जो प्रथम बंगाली मासिक देशामध्ये प्रकाशित झाला होता. आणि त्यांच्या आत्मचरित्रानुसार ही कथा तयार करण्यासाठी त्यांना गुस्ताव फ्लॉबर्ट यांच्या 1857 कादंबरी मॅडम भोवरी पासून प्रेरणा मिळाली होती. ह्याच चित्रपटापासून 1954 साली फेमिना मिस इंडिया हा किताब मिळालेल्या लीला नायडू यांनी त्यांची हिंदी चित्रपटसृष्टी मधली कारकीर्द सुरू केली. चला तर मग ऐकूया गाण्याचे बोल आहेत, सावरे सावरे काहे मोसे, अनुराधा या चित्रपटामधलं.

0: ताई तुम्ही खूप सुरेख माहिती श्रोतांपर्यंत पोहोचवत आहे. सतार त्याचा उगम कुठून झाला, ते बनवलं कसं जातं, संद्रा माहिती सांगितली. तर ज्यांनी हिंदुस्थानामध्ये सतार अशी वाजवली आहे त्याच्यापैकी महान व्यक्ती कोण आहे, थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना द्याल का?
1: हो जरूर. आणि ऋषी पंडित रविशंकर यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. अल्लाउद्दीन खान यांच्याकडून प्रदीर्घ तालीम घेतलेले पंडित रविशंकर यांनी सतारीला जगात सगळीकडे नेऊन पोचवलं. एवढंच नाही तर धरती के लाल, काबुलीवाला, अनुराधा, मीरा आणि ॲटनबरोनी बनवलेला गांधी अशा अतिशय सुप्रसिद्ध सिनेमांना पंडित रविशंकर यांनी संगीत सुद्धा दिलंय. बरं का ऋषी, पंडित रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेलं मीरा या चित्रपटातलं एखादं प्रसिद्ध गीत ऐकवतोस का?
0: नक्कीच. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं पाचवं गाणं ऐकायची. श्रोतो 1989 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामुळे कोणत्या गायिकेला आधुनिक भारताची मीरा म्हणून संबोधले जाऊ लागले? श्रोतो 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मीरा. हा चित्रपट मीरा या हिंदू संत कवयित्रीच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटामधले एक गाणे सोडले तर बाकी सगळी गाणी ही ज्या गायिकेने गायली आहेत त्या गायिकेचे नाव होते वाणी जयराम. या चित्रपटामध्ये मेरे तो गिरधर गोपाल या गाण्यामुळेच वाणी जयराम यांना आधुनिक भारताची मीरा म्हणून संबोधले जाऊ लागले. आपण आता जे गाणे ऐकणार आहोत ते ह्या चित्रपटामधले असून वाणी जयराम यांनीच गायले आहे आणि गाण्याचे बोल आहेत जो तुम तोडी पिया. चला तर मग ऐकूयात मीरा चित्रपटामधलं पुढचं गीत.

श्रोते हो, सतार या वाद्याविषयीची अधिक माहिती तसेच 1960 साली प्रदर्शित झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता, याच्या संदर्भात मी सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा स्वरसंध्या फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. आम्ही असे गेलो असे आलो. खुश

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं सगळ्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा आनंद लुटा। ताई, सत्तार हे जे वाद्य आहे ते शास्त्रीय संगीतातच अधिक खुलते का हो? कारण आपण तीन गाणी जी ऐकलीत, सावरे सावरे किंवा मधुमन में राधिका गाय किंवा जो तुम तोडी पिया, ही सगळी शास्त्रीय संगीतावरतीच आधारित होती, म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटला।
3: नाही नाही, असं काही नाही। जरी सतार हे एक स्वतंत्र वाद्य आहे सोलो परफॉर्मन्सचं, तरी सतार हे एक उत्तम साथ देणारं वाद्य पण आहे। आता ओ सजना हेच गाणं पहा ना, एक प्रेमाचा विरह झालेली प्रेयसी वाट बघतीये आणि सतारीच्या साथीवर खुलून येत आहेत लता मंगेशकर यांचे सुरेल स्वर। ऋषी, आपल्या श्रोत्यांना हे गाणं ऐकव ना।
2: नक्कीच। 1960 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता? 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते पारक। पारक हा चित्रपट त्या साली बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला होता। आता आपण या चित्रपटातील अतिशय लोकप्रिय गाणे ऐकणार आहोत। गाण्याच्या सुरुवातीला काही घरे दाखवलेली आहेत, मुसळधार पाऊस पडत आहे, हिरोईन तिच्या घराच्या दारापाशी उभी राहून हे गाणे म्हणत आहे। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत ओ सजना। ऐकूयात पारख या चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: ताई आतापर्यंत तुम्ही वाद्या संदर्भात खूप छान माहिती सांगितली, ते बनवतात कसं त्याच्या संदर्भात सांगितलं, त्याचा उगम कसा झाला त्याच्या संदर्भात सांगितलं, आणि शास्त्रीय संगीत त्याच्यामध्ये फक्त वापरलं जातं का, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही श्रोत्यांना खूप छान माहिती दिली. तुम्ही स्वतः म्युझिक थेरपिस्ट आहात, तर सतार हे वाद्य थेरपीच्या पॉइंटऑफव्ह्यूनी कशा पद्धतीने वापरलं जाते तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांचे आवडती वाद्य, तसंच गायक वादक यांची माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते. कसं आहे ना की बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होत असतात. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे आणि स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. ज्यांना सतार आवडते त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. तसे हे वाजवायला फारसे सोपे नसलेले वाद्य, यात विशिष्ट बैठक घालून बसणे, दोन्ही हात वापरणे, पुन्हा एका हाताने पडद्यावरती दाब देणे आणि त्याच वेळी दुसऱ्या हाताने तारांचा झंकार करणे अशा गोष्टी असतात. शिवाय सतारीचं वजनही वादकाला तोलावं लागतं. पण ऋषी याचा एक फायदा असा आहे की वादकाची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट होते आणि थेरपीमध्ये हे खूप उपयोगाचं ठरतं. पण प्रत्येकाला वाजवायची इच्छा होईलच असं नाही, तेव्हा ऐकायसाठी पण खूप पर्याय आहेत. स्वतः पंडित रविशंकर हे महान जाणकार होते. त्यांनी मॉर्निंग मेडिटेशन रागाज ऑन सितार, इनर पीस, सितार सोल असे अल्बम्स तयार केलेत जे श्रोत्यांच्या अगदी मनाला भिडतात आणि ताण हलका करतात. शास्त्रीय संगीतात समयचक्र नावाची एक कन्सेप्ट आहे बरं का, आणि या समयचक्राला धरून अगदी सगळ्या वेळांचे राग सतारीवरती ऐकायला मिळतात.
0: ताई आता तुम्ही बोलता बोलता समयचक्र हा एक शब्द वापरला, त्याच्याविषयी आम्हाला जरा अधिक सांगाल का?
1: हो, समयचक्राविषयी नक्कीच सांगायला आवडेल, पण त्याआधी एखादं गाणं ऐकवूया ना श्रोत्यांना.
0: चालेल, ठीक आहे. श्रोतो आता वेळ झालेली आपल्या आजच्या भागातलं सातवं गाणं ऐकायची. श्रोतो अभिनेत्री रंजना म्हणजेच रंजना देशमुख ह्या आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांना आपण आजही विसरू शकत नाही. रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसाच नव्हे तर एक आढळ जागा निर्माण केली होती. बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार, असला नवरा नको ग बाई, सासू वरचढ जावई असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. असाच एक चित्रपट म्हणजेच हळदी कुंकू. ह्या चित्रपटाला अत्यंत सुरक सुंदर आणि श्रवणीय गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत सुरेश वाडकर यांचे स्वर, विश्वनाथ मोरे यांची मधुमंती रागातील चाल आणि जगदीश खेवडकर यांच्या शब्दांनी हे गाणं कायम आपल्याला लक्षात राहते. श्रोतो कदाचित तुम्ही ओळखला असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत झननन छेडिल्या तारा. चला तर मग ऐकूयात हळदी कुंकू या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: ऋषी, मगाशी तू विचारलं होतंस की समयचक्राविषयी अधिक सांगा म्हणून. समयचक्र म्हणजे आपलं 24 तासांचं जे घड्याळ आहे ना, त्या 24 तासांचे 2-2 भाग करून रात्री 12 ते दुपारी 12 हे पूर्व रंग आणि दुपारी 12 ते रात्री 12 याला उत्तर रंग असे भाग केलेले असतात. या 2 भागांचे पुन्हा 2-2 तासांचे तुकडे केलेले असतात आणि त्या त्या वेळी माणसाच्या शरीरामध्ये कफ, पित्त आणि वात हे कसं कसं असतं त्या अंदाजानुसार त्या त्या रागांच्या वेळा ठरवल्या गेलेल्या आहेत, त्याला म्हणतात समयचक्र. आणि 24 तासांमध्ये अनेक प्रकारचे राग आहेत की जे माणसाच्या प्रकृतीला म्हणजे तब्येतीला हे सपोर्ट करतात. म्हणजे ही तब्येत चांगली संतुलनात राहील किंवा तब्येत थोडीफार वर खाली असेल तर ती पुन्हा आपल्या मूळ संतुलनात परत येईल अशा दृष्टीने ते राग आपल्याला कॉन्ट्रीब्युट करतात. आणि सतारीमध्ये या सगळ्या समयचक्रातल्या वेळेच्या तुकड्यांना धरून जे राग आहेत ते सगळे वाजवलेले आपल्याला ऐकायला मिळतात.
1: वा ताई, ह्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना हे अतिशय नवीन माहिती मिळाली आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आविष्कार दाखवणारे आणि त्यानुसार मनावर सकारात्मक परिणाम घडवून आणणारे संगीत खरंच खूप महान आहे. तुमचं ऐकताना मला एक गाणं आठवले जे असेच वेगवेगळ्या वेळी प्रेयसीचे वेगवेगळे मनोहारी विभ्रम आणि वेगवेगळे आविष्कार त्याच्यामध्ये दाखवले आहेत. तर मग हे गाणं ऐकायचं का श्रोत्यांना आपण?
0: हो, जरूर ऐकूया. आणि मला वाटतं की तुला जे गाणं आठवलंय त्याच्यात भरपूर सतारीचाही वापर केलाय, नाही का?
1: हो नक्कीच. चला तर मग श्रोतो ऐकूयात आजच्या भागातलं हे आठवं गीत. मराठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील एक आढळ नाव म्हणजेच हृदयनाथ मंगेशकर. त्यांच्या गाण्याची जादू आजही अनेक रसिकांच्या मनामनात आहे. असाच एक चित्रपट ज्या त्यांच्या गाण्यांची जादू आपल्याला मनावर भुरळ पाडते तो म्हणजे निवडुंग. निवडुंग या चित्रपटामध्ये हे आता पुढचं गाणं जे आपण आता ऐकणार आहोत ते गाणं आजही लोकांच्या पसंतीस पडतं. अत्यंत खेळकर आणि लाघवी चाल त्यात हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजाची जादू आणि आरती प्रभू यांचे तितकेच गोड शब्द ह्यामुळे गाणं भुरळ पाडतं. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत तू तेव्हा तशी, निवडंग या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: श्रोतो, आजच्या भागामध्ये ताईंनी सांगितलेली सतार या वाद्याबद्दलची माहिती आणि गाणी ऐकता ऐकता वेळ कशी निघून गेली हे कळलंच नाही का. पण मला माहिती आहे की ताईंकडे सतार ह्या विषयीची अधिक माहिती अजूनही नक्कीच असू शकणार आहे. त्यामुळे आपण ताईंना पुन्हा एकदा विनंती करणार आहोत की पुढच्या भागात सुद्धा त्यांच्याकडे असलेली सतार या वाद्या विषयाची माहिती त्यांनी आपल्याला ऐकवावी. तेव्हा पुढच्या भागात आपण पुन्हा भेटणारच आहोत. जाता जाता तुम्हाला शेवटचं गाणं तुमच्यासाठी सोडून चाललंय श्रोतो. ते गाणं 1989 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1965 साली प्रदर्शित झालेल्या एका बंगाली चित्रपटापासून प्रेरित होता. श्रोतो, 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मंझील. मंझील हा चित्रपट 1965 साली प्रदर्शित झालेल्या आकाश कुसुम ह्या बंगाली चित्रपटापासून प्रेरित होता. आणि ह्या चित्रपटामधलं शेवटचं गाण्याचे बोल आहेत रिमझिम गिरे सावन. तत्पूर्वी तुम्हाला जर का आमच्या या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या मोबाईल क्रमांकावरती आमच्याशी संपर्क करू शकता. तुमची प्रतिक्रिया व्हॉइस नोटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. ज्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला चांगल्या वाटतील त्या पुढच्या भागांमध्ये निश्चितच ऐकवणार आहोत. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. पुन्हा एकदा आमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला सांगतो 7414999185. परत सांगतो 7414999185. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: बात पुरानी बड़ी सुहानी मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना
3: बात पुरानी बड़ी सुहानी
2: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।

0: नमस्कार रसिक मित्रांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या संगीतमय कार्यक्रमात पुन्हा मी आपले धनंजय कुलकर्णी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण जुन्या गाण्यांच्या बद्दल गप्पा मारत, आज अशाच एका वेगळ्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, आज आपण सीडी MP3 ह्या गोष्टी अगदी सर्रास वापरतो. आता यांचा देखील काळ मागे पडत चाललेला आहे, पण एक काळ असा होता की ज्यावेळेला ग्रामोफोन घराघरात दिसायचे, ग्रामोफोन हे एक प्रकारची श्रीमंती होती, अनेक उच्च अभिरुची असलेल्या लोकांच्या घरामध्ये ग्रामोफोन अगदी मानाचं स्थान घेणार. त्या ध्वनिमुद्रिका, त्याच्यावरचे आवाज, आता आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जी धून ऐकली KL सहगल यांच्या गाण्याची किंवा नूरजहान यांच्या गाण्याची, हे सगळे स्वर या ध्वनिमुद्रिकांमध्ये बंदिस्त झाले. या स्वरांनी आपल्या सर्वांचं जीवन इतकं सुखकारक करून ठेवलंय की आज नव्या तंत्रज्ञानाच्या काळात देखील सुद्धा हे आपल्याला स्वर आपली सोबत करत असतात. मित्रांनो, आज या कार्यक्रमात आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत डॉक्टर पराग चावरे. डॉक्टर पराग चावरे, आपलं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद सर.
0: डॉक्टर पराग चावरे यांची ओळख मी करून देतो. हे पेशाने प्राध्यापक आहेत, इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांनी, त्यात PhD केलेली आहे त्यांनी, आणि पुण्याच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे ते प्राध्यापक आहेत. पण आज त्यांची एवढीच ओळख नाही, आज आपण त्यांच्याशी ज्या विषयावर गप्पा मारणार आहोत त्या ध्वनिमुद्रिकांचे ते एक मोठे संग्राहक आहेत. यांच्याकडे अगदी 1902 सालापासूनच्या अतिशय गाजलेल्या अशा ध्वनिमुद्रिकांचा यांच्याकडे संग्रह केलेला आहे. त्यांनी खूप कष्टाने त्यांनी त्यांचं म्युझियम तयार केलेलं आहे. तर मला हेच चावरे सरांकडून, पराग सरांकडून ऐकून घ्यायचंय की यांना नेमकी या छंद जोपासावा असं काय वाटलं पराग सर?
1: सर धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. मी सुरुवातीला आमच्याकडे घरात रेडिओ सिलोन होता, त्यामुळे गाणी ऐकायचो आम्ही सगळे रेडिओ सिलोनवरती. विविध भारती त्यावेळेला नव्हतं, पण विविध भारतीचं एम बँडवर विविध भारती लागायची आणि ती गाणी आम्ही दररोज ऐकायचो शाळेत आल्यानंतर वडील लावायचे. त्यामुळे गाण्यांची आवड लहानपणापासून होती. त्यानिमित्ताने मग घरात कॅसेट प्लेअर आला, कॅसेट मिळायच्या बाजारात. त्यानंतर कॅसेटमध्ये काय व्हायचं की सगळीच गाणी एकत्र आपल्या आवडीची असायची असं नाही, म्हणून मग ते कॅसेट भरून मिळायच्या पूर्वी बाजारात. ती काही दुकानं होती पुण्यात, त्यांच्याकडे जाऊन मी ते कॅसेट भरून घ्यायचो, गाण्याची यादी त्यांना द्यायची आणि ते कॅसेट भरून घ्यायचो. कॅसेट भरताना एक दिवशी मी एका दुकानात गेलो होतो, तर मला हे मला प्रश्न होता की कॅसेटमध्ये गाणी यांच्याकडे असतात कुठे गाणी. मग एका दुकानात मी ते ग्रामोफोन म्हणजे तो रेकॉर्ड प्लेअर म्हणतात त्याला, तो इलेक्ट्रिक वर चालतो, ग्रामोफोन ही वेगळी गोष्ट आहे आपण बोलू त्याबद्दल. तर रेकॉर्ड प्लेअर वरनं, विनाईल रेकॉर्ड वरनं ते गृहस्थ त्या कॅसेट मध्ये ते गाणी ट्रान्सफर करत होते आणि त्या रेकॉर्डचा आवाज एवढा सुंदर होता की तो कॅसेट पण येत नव्हता. नंतर मी CD ऐकतो, माझ्याकडे CD भरपूर आहेत, पण त्या CD मधनं पण तसा आवाज येत नव्हता. त्या आवाजाने मला एवढी भूळ असती की मी म्हणालो की आपण जर जमवायचं असेल गाणं तर या ओरिजिनल फॉर्मॅट मधलंच गाणं जमवूयात. एवढा नितांत सुंदर आवाज कोणत्याच फॉर्मॅट मधनं येत नाही, म्हणून मग मी माझी नोकरी लागली सुरुवातीला. मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग माझ्या पहिल्या पगारात मी पहिली कोणती गोष्ट घेतली असेल तर एक रेकॉर्ड प्लेअर घेतला आणि मग LP घेतल्या 1-2-3.
0: रसिक श्रोत्यांना थोडी आठवण करून देतो. मित्रांनो, हे आपल्याशी जे संवाद साधतात डॉक्टर पराग चावरे, हे एकेकाळी माझे कलीग होते आणि त्यांच्या सुरुवातीच्या या वेळाच्या काळामध्ये मी त्यांच्या सोबत असायचो. पराग सर, तुम्हाला आठवत असेल आपल्या जुन्या बाजारामध्ये जायचो?
1: हो हो, आपण सर जुन्या बाजारात जायचो. तुम्ही आणि पण ते जुने LP ढिगारे उपासायचो आणि म्हणजे काही
0: आपल्याला चांगलं
1: सापडायची त्याच्यात आणि मग ती घेऊन यायचो. म्हणजे दर रविवारी आणि सुदैवाने त्यावेळेला मी माझं कॉलेज त्या जुन्या बाजार अगदी शेजारीच होतं, त्यामुळे दर बुधवारी मी आणि कुलकर्णी सर त्या जुन्या बाजारात दुपारी जायचो आणि कुलकर्णी सर त्या गाण्यातले जाणकार असल्यामुळे बऱ्याच वेळेला मला माहित नसायची गाणी, त्यांना ती माहित असायची गाणी. मग ते सांगायचं
0: मला आता बोलताना सगळं आठवत आपण किती LP आणि AP जमा केले होते त्यावेळेला. आता परत सर तुमच्याकडे आता किती आहेत टोटल, जर याचे रेकॉर्डची संख्या काढली तर किती आहेत आणि
1: रेकॉर्डची संख्या? हा, माझ्याकडे एक 700 आसपास लॉंग प्लेइंग रेकॉर्ड्स आहेत, LPs आणि नंतर त्या छोट्या 45 RPM च्या असतात, त्या एक 3-100 रेकॉर्ड्स आहेत. ओके. आणि 78 आरपीएमच्या माझ्याकडे 200 रेकॉर्ड आहेत. 78 आरपीएमच्या रेकॉर्ड ठेवायला जागा खूप लागते आणि त्याला अतिशय काळजीपूर्वक प्रिफर करायला लागतं, कारण ती पडली की फुटते. त्यामुळे त्या मी फारशा खरं त्या 78 आरपीएमच्या रेकॉर्ड सिंहा हे खरं ओरिजिनल रेकॉर्डिंग आहे खरं म्हणायला गेलं तर. पण त्या 78 आरपीएमच्या रेकॉर्ड वरती एक बाजूला एकच गाणं बसतं आणि दुसऱ्या बाजूला दुसरं.
2: बरोबर.
1: आणि त्यामुळे त्याला गाणं स्पेस खूप लागतो ते गाणी ठेवायला. आणि एलपी मध्ये एका साईडला एका बाजूला एलपीच्या साधारण 4 गाणी 5 गाणी आणि दुसऱ्या बाजूला 5 गाणी 6 गाणी अशी बसतात. एका बाजूची एलपी साधारण 20-22 मिनिटं वाजते आणि दुसऱ्या बाजूची एलपी 20-22 मिनिटं वाजते. त्यामुळे 40 मिनिटात रेकॉर्डिंग बसतं. पण 78 आरपीएमची रेकॉर्ड असते ना त्याच्यामध्ये एका बाजूला 3 मिनिटात दुसऱ्या बाजूला 3 मिनिटात एवढंच रेकॉर्डिंग बसतं. त्यामुळे 78 आरपीएमची रेकॉर्ड ही खरखर ओरिजिनल रेकॉर्ड, पण ती रेकॉर्ड जतन करणं हे फारच कष्टाचं आणि जिकिरीचं काम आहे. पण भारतातही अशी खूप लोक आहेत की ज्या 78 आरपीएमच्या रेकॉर्ड अगदी जतन करतात.
2: ह्या 78 आरपीएमच्या ज्या रेकॉर्ड आहेत ह्या फक्त ग्रामोफोन म्हणजे चावळीचा ग्रामोफोन आहे त्यावर लागतात का?
1: हो. सुरुवातीला रेकॉर्डिंगचा इतिहास जर तुम्ही बघितलात ना सर, थोडस त्याबद्दल बोलू का? मी सुरुवातीला जेव्हा रेकॉर्ड प्लेअर आले म्हणजे एडिसनने त्याचं पेटंट घेतलं होतं 1878 साली. हो. आणि त्यावेळेला जे रेकॉर्ड प्लेअर असायचे ना त्या सिलेंड्रिकल रेकॉर्ड असायचे, म्हणजे आपला सिलेंडर जो असतो बांगडीचा, हा, आणि त्या रेकॉर्ड असायच्या आणि त्या रेकॉर्डचा वॅक्स रेकॉर्ड असायच्या, वॅक्स चक्क मेणाच्या रेकॉर्ड असायच्या आणि सिलेंडर असायचा त्याच्यावरती पिन ठेवून तो फिरायचं. आणि एकावर एक बांगड्या जर आपण स्टॅक केल्या तर कसं दिसेल तसं ते दिसायचं, म्हणून त्याला बांगडीच्या रेकॉर्ड असं म्हणायचे.
2: बरोबर.
1: आणि त्याला बांगडीच्या रेकॉर्ड असं आपल्या भारतात पूर्वी म्हणायचे.
2: ओके.
1: आणि त्या रेकॉर्ड सुरुवातीला होत्या आणि नंतर बर्लिनर नावाचा माणूस होता, एमाईल बर्लिनर, त्यांनी 1891 साली या सपाट रेकॉर्ड शोधून काढल्या. आणि त्यानंतर त्या भारताच्या बाजूने विचार केला म्हणजे भारताच्या संगीत प्रवेश कसा झाला तर 1899 साली पहिल्या भारतीय माणसाचं रेकॉर्डिंग लंडन मध्ये झालं. 3 भारतीय होते, त्यांची नावं आता मला आठवत नाहीत, 3 भारतीय माणसांचं रेकॉर्डिंग लंडन मध्ये झालं. आणि नंतर मग ग्रामोफोन कंपनी नावाची एक कंपनी होती जर्मनीमध्ये, त्यांनी गिझबर्ग नावाच्या एका माणसाला 1901 साली भारतात पाठवलं काही रेकॉर्डिंग करण्यासाठी, कारण त्यांना माहित होतं की भारतात खूप मोठी संगीत परंपरा आहे. पण दुर्दैवाने भारतात त्यावेळेला खूप मोठे मोठे गायक होते पण त्यांनी सगळ्यांनी रेकॉर्डिंग करायला नकार दिला, कारण त्यावेळेला रेकॉर्डिंगच्या बाबतीत अतिशय गैरसमज पसरवले जात होते. त्यामुळे ते म्हणले की आम्ही रेकॉर्डिंग ह्याच्या समोर गाणार नाही, म्हणजे माईक समोर गाणार नाही, आम्ही आमचं गाणं रेकॉर्ड करून देणार नाही.
2: पराग सर मला थोडं थांबावं लागेल इथे, कारण आता मला ब्रेक घ्यायला लागेल त्याच्यामध्ये. तर ब्रेक जाण्यापूर्वी आपण भारताचे पहिलं गाणं रेकॉर्ड झालं गौहर जानच्या स्वरातलं, हे गाणं आपण ऐकूया आणि लगेच आपण परत येऊ. ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। परत सर आपल्या सोबत आहेत, रेकॉर्डचे संग्राहक आहेत आणि यांच्याकडे आपण रेकॉर्डचा इतिहास ऐकून घेतला। तर पराग सर, तुम्ही जरा रेकॉर्डच्या भारतात आगमन जसं झालं ध्वनिमुद्रिकांचं, त्याच्याबद्दल काय सांगत होता?
2: हो हो, आता तुम्ही गोहरजांचं गाणं ऐकलं त्यावेळेला ती नाव सांगते, माय नेम इज
1: गोहरजान। येस,
2: त्यात पण एक गंमत आहे अशी की त्या देशभरने सुरुवातीला रेकॉर्डिंग केलं आणि भारतातल्या काही नामवंत कलाकार जे होते, अतिशय प्रख्यात गायक होते, त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी कलकत्त्यात काही गाणारे कोठेवाल्याचं गाणं रेकॉर्ड केलं। तर गोहरजान ह्या अतिशय प्रसिद्ध गायिका होत्या आणि त्यांनी ते पहिलं गाणं रेकॉर्ड केलं। त्यातही थोडेसे वाद आहेत की गोहरजांच्या आधी 3 दिवस शशिमुखी नावाच्या एका नर्तकीने आपलं गाणं रेकॉर्ड केलं होतं, पण दुर्दैवाने त्याची रेकॉर्ड कुठे सापडत नाही आज शशिमुखीनी रेकॉर्ड केलेल्या गाण्याची। त्यामुळे गोहरजांनी गायलेलं गाणं हे पहिलं गायलेलं गाणं असं समजलं जातं आणि गेटबर्गनी हे सगळं रेकॉर्ड केलं आणि ते जर्मनीला पाठवलं, जिथे या रेकॉर्ड तयार व्हायच्या, भारतात त्यावेळेला रेकॉर्ड तयार होत नव्हत्या। 1908 साली पहिल्यांदा भारतात रेकॉर्डचा प्लांट दमदमला सेटअप झाला हे करण्यासाठी, रेकॉर्ड बनवण्यासाठी। त्यामुळे हे रेकॉर्ड तिकडे जायच्या जर्मनीत आणि जर्मनीत रेकॉर्डवर लेबल असायचं, तर लेबलवरती हे गाणं कोणाचं आहे हे कळावं म्हणून ती शेवटी नाव सांगते की माय नेम इज गोहरजान, मग तिथे गोहरजान असं लिहायचे। तेवढ्यासाठी ते नाव शेवटी सांगायचे की माय नेम इज गोहरजान, म्हणजे रेकॉर्डवरती गाणं ऐकून गाण्याचं नाव लिहायचे आणि कुणी गायलंय तर माय नेम इज गोहरजान, मग ते गोहरजान प्रिंट करायचं। म्हणून
1: गोहरजानचं खूप म्हणजे ऐकून आहे आणि 1911 साली जेव्हा पंचम जॉर्ज आपल्या भारतामध्ये आले होते त्यांनी एवढंच लोकांना त्यांच्या चहापणाला बोलवतात गोहरजांचा समावेश होता आणि संपत विक्रम संपत जो IIT बेंगलोरचा त्याने या गोहरजांवर एक पुस्तक लिहिलंय आणि त्याने त्याचा सगळ्या रेकॉर्डचा शोध केला वगैरे आणि हे पुस्तक भारतभर नव्हे जगभर गाजलंय।
2: हो हो, गोहरजन त्या काळात अतिशय प्रख्यात गायिका होत्या। सुरुवातीला ज्या रेकॉर्ड तयार झाल्या भारतात त्या अशा गोहरजान, मलकाजान, जानकीबाई, प्यारा साहिब म्हणून एक पुरुष गायक होते, पुरुष गायकांनी खूप नकार दिले त्यावेळेला, पण प्यारा साहिब म्हणून एक पुरुष गायक होते ते तयार झाले आणि मग प्यारा साहेबांनी काही रेकॉर्ड तयार केल्या। नंतर जसं जसं गेलं तसं तसं काळ गेला तसं तसे मग हे पुरुष गायक जे भारतातले प्रख्यात होते ते पण गायला तयार झाले आणि मग अब्दुल करीम खान साहेबांनी काही रेकॉर्डिंग केलं त्यांचं स्वतःच आणि सुदैवाने ते आज आपल्याला उपलब्ध आहे। आणि नंतर मग साधारण 1931 साली ग्रामोफोन कंपनी आणि कोलंबिया ग्रामोफोन कंपनी अशा दोन कंपन्यांचं मर्जर झालं आणि त्यातनं EMI म्युझिकल इंडस्ट्री EMI सुरू झालं। आणि त्यावेळेला एक गंमत सांगायची म्हणजे भारतात ह्या रेकॉर्ड एवढ्या गाजल्या सर की आता कशा मल्टीनॅशनल कंपन्यांना इथलं मार्केट दिसताना खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या भारतात येतात। तसं त्यावेळेला 1916 साली जवळजवळ 75 मल्टीनॅशनल कंपन्या भारतात रेकॉर्ड तयार करणाऱ्या
1: आल्या।
2: HMV त्यापैकी एक, HMV होती, ओडेऑन होती, झेनोफोन होती, अशा जवळजवळ 75 कंपन्या भारतात रेकॉर्ड तयार करत होत्या, एवढं भारतात रेकॉर्डिंग त्यावेळेला प्रसिद्ध झालं होतं। आणि मग 1931 साली जेव्हा ते मर्जर झालं EMI आलं, मग EMI 33 RPM आणि 45 RPM रेकॉर्ड चालू केलं असे आणलं
1: आणि 1931 साली आलमारो सिनेमा आला, बोल
2: हो हो,
1: आणि 1935 साली भारतामध्ये आकाशवाणी पण सुरू झालं, ध्वनिमुद्रिकांचा मग हे जास्त वाढला, वापर जास्त वाढला
2: बरोबर जास्त वाढला। आणि 1958 साली आपल्याकडे भारतात पहिली 45 RPM 45 RPM रेकॉर्ड म्हणतात, छोटी रेकॉर्ड असते ती 7 इंचाची, ती तयार झाली आपल्याकडे, ती अली अकबर खान साहेबांनी त्याच्यावर सर्व रेकॉर्डिंग केलं होतं, वाजवलेलं होतं। आणि हा जो कारखाना झाला भारतात LP तयार करायचा त्याचं उद्घाटन पंडित रविशंकरांनी केलेलं होतं, विशेष त्यातला आहे। आणि मग 1959 साली LP तयार व्हायला लागल्या, मग सुरुवातीला ज्या LP तयार झाल्या त्याच्यात भारतातले जे सोशल कॉज म्हणजे त्याला सामाजिक दृष्टिकोनात LP तयार व्हायला लागल्या, मग पंडित नेहरूंची भाषणं, मग महात्मा गांधींची भाषणं अशी ती रेकॉर्ड तयार व्हायला लागल्या सुरुवातीला आणि मग नंतर सिनेमाच्या वगैरे रेकॉर्ड यायला लागल्या।
1: आता ब्रेक वर जाण्यापूर्वी आपण एकदा तुमच्या संग्रहात असलेलं जे फार दुर्मिळ असेल तुमच्याकडे रेकॉर्ड आहे महात्मा गांधी यांचं स्पीच आहे, तर ते स्पीच आपण आता ऐकूयात. आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा रेकॉर्ड्सनी खूप मोठी क्रांती केली होती, विशेषतः दूर हटो दुनिया वादो रतनजी गाणं खूप गाजलं होतं सगळ्या गल्ली आणि भारतीय चित्रपट संगीत, भारतीय भावसंगीत, भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं काम आहे ध्वनिमुद्रिकांनी
2: केलं.
1: तर आपण आता ब्रेकवर जाऊया, त्यापूर्वी आपण एक महात्मा गांधी यांचं स्पीच ऐकूया, ते अतिशय दुर्मिळ आहे आणि मला आपल्या रसिकांना सांगायला आवडेल की पराग चावडे यांच्या खजिनातले हे रत्न आपल्याला ऐकायला मिळत.
3: That pervades everything. I feel it, though I do not see it. It is this unseen power which makes itself felt and yet defies all proof, because it is so unlike all that I perceive through my senses. It transcends the senses, but it is possible.

0: आनंद रहा, आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मी धनय कुलकर्णी, आज आपल्यासोबत भाग पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात डॉक्टर पराग चावरे, जे ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक आहेत आणि अभ्यासक आहेत, आता आपण त्यांच्याशी जे बोलतोय, त्यांनी जे आपल्याला ध्वनिमुद्रणाचा इतिहास आपल्याला जो कथन करून दाखवला, तर त्यामुळे आपल्याला कित्येक नवीन गोष्टी यातनं कळून गेल्या। पराग सर, मला सांगा, स्वातंत्र्य लढ्याच्या आधी रेकॉर्ड्स हे फार मोठं, म्हणजे एक तर धनिकांकडे असली जरी गोष्ट असली तरी आकाशवाणी आणि चित्रपट यामध्ये ध्वनिमुद्रिकांचा खूप वापर सुरू झाला। म्हणजे 1940 दशक जे आहे किंवा 30 दशक आहे, की त्यामध्ये सिनेमामध्ये गाण्यांची संख्या चित्तर असे, सगळ्याच गाण्यांच्या काही रेकॉर्ड निघत नव्हत्या, पण तरी भरपूर गाण्यांच्या रेकॉर्ड निघत होत्या। त्यामध्ये तो एक रतन नावाचा सिनेमा आला होता, ज्यातून हे आहे तुमचं विक्री, यांना सगळे लोकप्रिय उच्चांक
2: मोडले होते।
1: किस्मत सारखा सिनेमा होता, त्याने देखील एक, पण याच दरम्यान एक महल नावाचा सिनेमा आला होता, आणि ज्याच्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुम्ही रेकॉर्डवर त्या गायकाचं किंवा गायकाचं नाव नसेल,
2: हो हो,
1: काय इतिहास आहे तो?
2: हो, पूर्वी सुरुवातीला जेव्हा रेकॉर्ड निघायच्या सिनेमांच्या गाण्याच्या, त्यावेळेला त्या सिनेमांच्या गाण्याच्या रेकॉर्डच्या लेबलवरती सिनेमाच्या व्यक्तिरेखेचं जे नाव असायचं, त्या म्हणजे बऱ्याचशा सिनेमामध्ये अमिताभचं नाव विजय असतं, तर म्हणजे त्याच्या तोंडी एखादं गाणं असेल तर रेकॉर्डवरती त्या गायकाचं नाव नाही येतं, सिनेमातलं अमिताभचं नाव विजय कॅरेक्टरचं नाव असतं, तसं ते कॅरेक्टरचं नाव यायचं। तसं महलमध्ये मधुबालांनी जे कॅरेक्टर केलेलं होतं कमला, त्या कॅरेक्टरचं नाव त्या रेकॉर्डवरती होतं। लता मंगेशकरांनी जे गायलेलं गाणं होतं ते लता मंगेशकर असं काही तिचं नाव नव्हतं। लता मंगेशकरांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की लता मंगेशकरांनी गायकांना ओळख मिळवून दिली। लता मंगेशकरांनी या गोष्टीला आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की याच्या पुढे जर रेकॉर्ड काढायची असेल तर त्याच्यावर गायकाचं नाव आलंच पाहिजे, कॅरेक्टरचं नाव नको सिनेमातलं की कुणी गायले असं ते। मग त्यानंतर महेल आल्यानंतर 48 सालानंतर रेकॉर्डवरती त्या गायकांचं म्हणजे त्या गायक किंवा गायिकेचं नाव रेकॉर्डवरती यायला लागलं, आणि ते फार मोठं सिने रसिकांच्या दृष्टीने लता मंगेशकरांचं, म्हणजे लता मंगेशकरांचं गाण्यांचं जे योगदान आहे ते सगळ्यांना माहितीच आहे, परंतु गाण्याच्या व्यतिरिक्त कलाकारांना स्वतःची ओळख मिळवून देण्यात लता मंगेशकरांचा फार मोठा एक वाटा आहे, तो आपल्याला अगदी विसरता कामा नये असं मला वाटतं।
1: त्या काळामध्ये शास्त्रीय गाण्याचे जे कलाकार होते ज्यांचे देखील रेकॉर्ड निघाले, आणि त्याच्यापूर्वी मला एक प्रश्न विचारायचा की बालगंधर्व किंवा आपले दिनानंद मंगेशकर यांच्या देखील रेकॉर्ड, त्यातले काही रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत?
2: हो, दिनानाथ मंगेशकरांच्या रेकॉर्ड आहेत। दिनानाथ मंगेशकरांचे रेकॉर्ड 17 RPM मध्ये फार उपलब्ध नाहीयेत। दिनानंद मंगेशकरांच्या मृत्यूनंतर मंगेशकर भगिनींनी दिनानाथ मंगेशकरांची रेकॉर्डिंग काही लोकांनी केली होती, ती एकत्र जमा करून हे काढलंय, एक LP काढली होती, मर्वमंदातली ठेवली म्हणून, ती माझ्या संग्रही आहे। आणि बालगंधर्वांचं रेकॉर्ड 17 RPM मात्र अव्हेलेबल होत्या, त्याची नंतर एक सुंदर LP HMV काढली होती, तीही माझ्या संग्रहात आहे। त्यामुळे बालगंधर्वांचं रेकॉर्डिंग खूपच याच्यावरती 17 RPM रेकॉर्डवरती आपल्याला मिळतं, आणि LP फॉर्मॅटमध्ये म्हणजे लॉंग प्लेईंगच्या फॉर्मॅटमध्ये दिनानाथ मंगेशकरांचं रेकॉर्डिंग आज आपल्याला ऐकायला मिळतं। पण त्या मनाने त्यांचा जे उपलब्ध रेकॉर्डिंग आहे ते कमी आहे दिनानाथ मंगेशकरांचं, फारच कमी आहे, म्हणजे फार दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या गायकाचं रेकॉर्डिंग फारच कमी ऐकायला मिळतं आज आपल्याला। आपण त्यावेळेला थोडी दुर्दृष्टी दाखवून त्या लोकांनी त्यावेळेला ते रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होतं।
1: त्याच काळामध्ये वेगळं मास्तर खूप मोठं नाव, त्यांची एक मोठी रेकॉर्ड आपल्याकडे आहे, आणि
2: आपल्याला
1: वेगळं मास्तर बद्दल सांगायचं आहे।
2: अगदी तुम्ही माझा आवडीचा विषय निवडला, बेगम अख्तर, बेगम अख्तर किंवा अख्तरी बाई ही याच्या जवळजवळ माझ्याकडे सगळ्या रेकॉर्ड त्यांच्या संग्रहात आहे, फक्त एकच रेकॉर्ड मला अजून मिळालेला नाहीये त्यांच्या, जे काही प्रसिद्ध झाला रेकॉर्ड लॉंग प्लेइंग रेकॉर्ड, तर सर्वच रेकॉर्ड जवळजवळ माझ्या संग्रहात आहेत, एकच रेकॉर्ड फक्त संग्रहात नाही आहे। तरी मी सुरुवातीला त्या अख्तरीबाई म्हणून रोटी नावाच्या सिनेमातून आल्या,
1: आणि
2: येस येस येस दिवाना बनाना है तो दिवाना बना दे, तर ही त्यांची रेकॉर्ड सुरुवातीला ती गाजली, आणि मी स्वतः वैयक्तिकरित्या बेगम अख्तरांच्या गाण्याचा खूप मोठा फॅन आहे, त्याच्यानी त्या ओढीने मी त्यांच्या जवळजवळ सगळ्या रेकॉर्ड जमा केल्यात अख्तरीबाईंच्या, बेगम अख्तरांच्या, आणि फारच सुंदर आवाज आणि रेकॉर्डिंग पण फारच, म्हणजे अगदी शब्द नाहीत, म्हणजे बेगम अख्तरांच्या गझलेविषयी बोलायला माझ्याकडे खूपच शब्द नाहीयेत, आणि तशा त्या दुर्मिळ रेकॉर्ड हल्ली, पण मी काही

0: मुंबईतनं मिळवल्या, एक दोन दिल्लीतनं मिळवल्या, पुण्यात मला काही मिळाल्या बेगम अख्तरांच्या रेकॉर्ड. म्हणजे बेगम अख्तरांची रेकॉर्ड म्हणजे मला आठवतंय की एक माणूस रेकॉर्ड, एक छोटासा किस्सा आहे की जुन्या बाजारात, हा जुन्या बाजारात मी जेव्हा रेकॉर्ड घेत होतो तेव्हा एका माणसानी एक रेकॉर्ड घेतली आणि ती बेगम अख्तरची रेकॉर्ड तो घेऊन घेतली त्यांनी माझ्या आधी. कारण तेव्हा सकाळी सकाळी अगदी जेव्हा तो माणूस स्टॉल लावायचा त्यावेळी तिथे सगळे रेकॉर्ड गोळा करणारे सिग जमा व्हायचे आणि बहुतेक सिनियर सिटीजन होते. मी एकदा छोटा मुलगा होतो त्यावेळेला, माझं 21 वर्ष होत त्यावेळेला, आणि ते सगळे जुने दर्दी दानकर असल्यामुळे मी थोडा मागे पडायचो. तर माझ्या आधी एका गृहस्थांनी ती बेगम अख्तरांची एक रेकॉर्ड घेतली आणि मला ती हवी होती. आणि नंतर मग मी काही रेकॉर्ड शोधल्या, मग मला एक मधुमतीची रेकॉर्ड मिळाली. माझ्याकडे ती होती पण एक सेकंड कॉपी असावी म्हणून ती मी घेतली. मग ते गृहस्थांनी ती रेकॉर्ड घेतली, पैसे दिले त्याला, मी पैसे दिले. आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर मी त्यांना म्हणला मला ती रेकॉर्ड हवी होती पण तुम्ही ती काही मला तुम्ही घेतली मला देता का, मी बेगम अख्तरांचा रेकॉर्ड खूप जमा करतो. तर ते अगदी नाही म्हणले, नाही अजिबातच, अगदी त्यांनी उडवूनच लावलं मला की हे रेकॉर्ड मिळणार नाही, म्हणजे मिळत नाही मार्केटमध्ये रेकॉर्ड मिळणार नाही. तर मी त्यांना माझ्याकडचं काही एक्सचेंज करायचा प्रस्ताव दिला पण ते नाही म्हणाले, अल्टर सिस्टीम नाही म्हणले. पण मी फारच म्हणजे त्यांचा पुच्छा तोडला नाही, म्हणजे मी अगदी अगदी अर्धा तास मी त्यांच्या मागे मागे करत होतो. शेवटी त्यांनी माझा नंबर घेतला आणि आपण भेटू एकदा म्हणले. मग ते माझ्या घरी आले, मग माझं सगळं कलेक्शन बघितल्यानंतर ते म्हणले अरे अरे एवढं छोट्या वयात तू एवढं सगळं करतोस. म्हणून त्यांच्याकडच्या त्यांनी ती तर मला बेगम अख्तरची रेकॉर्ड त्यांनी दिलीच. आणि नंतर त्यांच्याकडे काही दुर्मिळ रेकॉर्ड होते, म्हणजे एक आनंद नावाचा सिनेमा होता, अनिल विश्वासांचं संगीत असलेला देवानंतर, त्यातली लो आय है वगैरे,
1: शुक्रिया प्यार तेरा.
0: आणि ती रेकॉर्ड त्यांनी मला दिली. आणि नंतर त्यांच्याकडचं एक दुर्मिळ पाकिस्तानी, पाकिस्तानात पब्लिश झालेलं आहे. आपल्या बरोबर पाकिस्तानातही रेकॉर्ड पब्लिश व्हायच्या, सैफ अहमद फैज नावाचे कवी होते. तर त्यांची एक सुरेज याची पाकिस्तानात पब्लिश झालेली रेकॉर्ड त्यांनी मला दिली. सुरेज एक गाणं आहे राही मतवाले, मन का सितार, ते गाणं तीन भागात आहे पण भारतात त्याचं एकच भागात त्या रेकॉर्डवरती अव्हेलेबल होतं. म्हणजे 70 असते तीन भाग असतील पण ते मला कधी मिळाले नव्हते, अतिशय दुर्मिळच होते. तर ते तिन्ही भाग असतील एक रेकॉर्ड त्यांनी पाकिस्तानी मला भेट म्हणून दिली आणि ती बेगम अख्तरांची रेकॉर्ड त्यांनी मला दिली आणि बाकीचं. त्यामुळे अशा खूप लोकांचा माझ्या संग्रहाला हातभार लागलाय आणि त्यामुळे ते खरं वाढत गेलाय. म्हणजे थोड्या या अनेक लोकांनी अशा मला त्यांच्याकडच्या हव्या असलेल्या, त्यांना हव्या असलेल्या ही मला दिलेल्या आहेत की यापुढे थोड्या तुझ्या संग्रहात राहू देत, म्हणजे त्या अनेक वर्ष लोकांना ऐकता येतील.
1: खरे खरे
0: म्हणून त्यांनी मला त्यात दिल्या आहेत.
1: तर अख्तरीबाईचं मला वाटतं आपण एक गाणं ऐकूयात, आहे मोहब्बत तेरे अंजाम
0: तेरे अंजाम. वा वा,
1: या गाण्याबद्दल, या रचनेबद्दल काय सांगाल?
0: फार सर, शकील बदायनींची रचना आहे मोहब्बत तेरे अंजाम तेरे होना आया, गाने की वादी तेरे नाम पे होना आया, जो हर शाम उम्मीदों पे गुजर जाती थी, आज कुछ बात है जो शाम पे रोना आया. सर बेगम अख्तरांनी, बेगम अख्तर खूप वर्ष अज्ञातवासात गेले होते याच्यातनं,
1: म्हणजे पहिलं गाणं जे त्यांनी रेकॉर्ड केलं,
0: हो ते गाणं, ते गाणं म्हणजे ते हे अतिशय गाणे, ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया.
1: तर हे गाणं आपण ऐकूयात. त्यापूर्वी मला एक दोन फक्त पाकिस्तानी सिंगर्स जे ज्यांच्या खूप रेकॉर्ड गाजल्या, गुलाम अली आणि मेहंदी हसन, 60-70 दशकामध्ये यांच्या खूप गाजत होत्या रेकॉर्ड. आणि त्याशिवाय आणखी कुठले जे रोडायला होते तिकडे बांगलादेशातली, त्यांचे पण काही आपल्याकडे रेकॉर्ड येत होते. आणि यांच्याबद्दल काय, बाहेरच्या देशातले जे आपल्यासाठी कॉन्ट्रीब्युट करत होते अशांबद्दल काय सांगाल तू?
0: सर बाहेरच्या देशातनं मेहंदी असं होते, गुलाम अली साहेब होते, मलिका फुकराज एक मोठं नाव
1: होतं,
0: मलिका फुकराजचं नाव, अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ. तर भारतात त्यावेळेला गझल गाणारे बेगम अख्तर साहेब होते. आपण बेगम अख्तर साहेबांचं 78 निधन झालं आणि त्यानंतर भारतात गझल ची जी काही आहे ती मग गुलाम रसिक होते, त्यांना गझल ऐकायला गुलाम अली साहेबांच्या गझल होत्या, मेहंदी हसन साहेबांच्या गझल होत्या. रुना लैलाची रेकॉर्ड आपल्याकडे आले, आपण त्यापेक्षा बांगलादेशपेक्षा आपल्याकडे पाकिस्तानी इकबाल बानो नावाची एक गायिका
1: होती,
0: पुस्तक की नई मंजिल को चला है तू बाहे डाल के बाहों में, दिल तोड़ने वाले देख के चल हम भी तो पड़े है राहों में. इकबाल बानोची गाणी आपल्याकडे होती. आणि सगळ्यात मोठं म्हणजे नूरजहाँ, नूरजहाँचा रेकॉर्ड आपल्याकडे फार गाजला.
1: नूरजहाँ
0: पाकिस्तानात तिचा रेकॉर्ड जेवढ्या खपला नाही तेवढ्या
1: रेकॉर्ड
0: भारतामध्ये खपला. भारतामध्ये खपला आणि आजही आपण पाकिस्तानचं किती जरी वैर असलं राजकीय दृष्ट्या तरी एक गोष्ट मात्र संगीत रसिकांनी मान्य केली पाहिजे की आपल्या ज्या 70 RPM रेकॉर्ड आहेत हिंदी सिनेमा संगीताच्या त्या सगळ्यात जास्त त्याचं प्रिझर्वेशन पाकिस्तानात केलं जातं. आणि पाकिस्तानात असे संगीत ग्रुप्स आहेत विशेषतः बलोच आणि सिंध प्रांतात पंजाब प्रांतात की तिथे ते एकत्र जमतात संध्याकाळी आणि आठवड्यातून एक दिवस आणि फक्त 70 RPM रेकॉर्ड लावून गाणी ऐकतात. ते सीडीवर ऐकत नाहीत कॅसेटवर ऐकत नाहीत. आजकाल बऱ्याच लोकांनी डिजिटायझेशन करून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला ह्याच्यावर ऐकायला मिळतं म्हणजे युट्यूबवर ऐकायला मिळतं. रेडिओ सिनेमावर अजूनही त्या रेकॉर्ड 70 RPM रेकॉर्ड अजून हो अगदी सर सकाळी त्याच्यात ते अजूनही ते परंपरा पाळून म्हणजे 1 तारखेला बिझनेस वाहना लावतात संतांना केएल सैगलचं गाणं लावतात. आपल्यावर भारतावर ते फार मोठे उपकार आहेत सिने संगीत रसिकांवरती रेडिओ सिलोनचे. हे अजूनही अत्यंत दुर्मिळ भारतात काही काही गाणी तर उपलब्ध पण नाही आहेत अशी गाणी म्हणजे 70 RPM फॉर्मॅटमध्ये अशी गाणी रेडिओ सिलोनकडे आहेत आणि ती सगळ्या भाषेतली म्हणजे हिंदी प्रामुख्याने लागतात पण मराठी बंगाली मल्याळी गाणी तमिळ तेलुगू सगळ्या भाषेतली गाणी ते लावत असतात भारतीय सिने रसिकांसाठी.
1: मला एक सांगा की आपल्या शास्त्रीय गाण्याने मंडळी जी होती त्यांच्या सुद्धा रेकॉर्ड यायला सुरुवात झाली
0: होती.
1: आता आपण विशेषतः बालगंधर्व मंगेशकर यांच्या नंतरच्या काळात सुद्धा भरपूर रेकॉर्ड या लोकांच्या येत होत्या. किशोरी आमोणकर रेकॉर्ड सगळ्या येत होत्या आणि चांगला त्याला आत्मा मिळत होता. तर तुमच्या संग्रहात अशा शुद्ध शास्त्रीय संगीताच्या अशा कुठल्या रेकॉर्ड आहेत का?
0: हो सर, शास्त्रीय संगीतांच्या ओंकारनाथ ठाकूर साहेब आहेत, पंडित दत्तराज आहेत त्यांच्या रेकॉर्ड आहेत, शिवकुमार शर्मा आहेत, भीमसेन जोशी आहेत. शास्त्रीय संगीताच्या तुलनेने माझ्याकडे कमी आहेत कारण मला ऐकायला आवडतं पण त्यातलं शास्त्र फार कळत नाही. त्यामुळे ऐकायला फार छान आवडतं मला. म्हणून मी माझ्याकडे मुख्यतः सिने संगीताचे जास्त रेकॉर्ड आहेत.
1: भीमसेन जोशी आपण उद्याच्या भागात चित्रपट संगीताच्या क्लासिकल आणि याबद्दल थोडस बोलतोय. काही इन्स्ट्रुमेंटल पण पूर्वी असे रेकॉर्ड निघत होते त्या वाद्यांच्या होत्या फक्त आणि त्याच्या रेकॉर्ड आले होते मार्केट विशेषतः तुम्ही यांची सांगितलं पुनर्देशपांडेची बेगम अख्तरबद्दल खूप छान लिहिले.
0: इनॉक डॅनियल्सच्या इन्स्ट्रुमेंटलच्या रेकॉर्ड यायच्या
1: आहेत. त्यांच्या सुद्धा रेकॉर्ड आहेत
0: आणि त्यांचे रेकॉर्ड
1: आहेत
0: रेकॉर्ड आहेत
1: त्यांच्या.
0: हो, हजारा सिंगची एक रेकॉर्ड आहे सर माझ्याकडे. हजारा सिंगची एक रेकॉर्ड आहे ही कल्पना होते संगीतकार. हो हो हो ही बलसार नावाचे संगीतकार होते त्यांनी इन्स्ट्रुमेंटल काही रेकॉर्ड केलं होतं.
1: त्यांचं अनसंग हिरोज नावाचा एक कार्यक्रम होता त्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री आरडी वर्मन किंवा उपेंद्र किंवा माहित असतात पण त्यांच्याकडे विशेष वाद्य वाजवणारे जे कलाकार असतात ते कोणाला माहिती
0: होतं.
1: अशा काही सत्कार दिसत होते त्यामध्ये अंकनी गोलसा त्याच्या कार्यक्रमाला जाण्याचं भाग्य मला लागलं
0: होतं
1: आणि अशा लोकांच्या पण ते रेकॉर्ड आलेले होते. तर मला तो परत सर आजची वेळ मला आता सांगते की आपण थांबायचं आणि आपण पुढच्या भागामध्ये राहिल्याची चर्चा करू. जाण्यापूर्वी मी बेगम अख्तर यांचं आहे मोहब्बत ते रांजान बिरोधा आहे ही पराग सरांची आवडती गजल आपण होत आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम दो लोग बिजनेस कर रहे हैं, बहुत साल हमने अच्छे से किया, करते करते एक की नियत खराब हो गई तो उन्होंने हमें चीट किया, हमारी दुकान के सामने एक और दुकान खोल दी। अब हमें अपनी दुकान में बैठकर चॉइस है कि हमने उनके बारे में क्या सोचना है। हम ये भी सोच सकते हैं कि इसने मेरे साथ ऐसा किया, इसके साथ इतना बुरा हो इसको पता चले कि दुख क्या चीज होती है। कई लोग तो इतना भी कहते हैं भगवान इसको दिखाए कि इसने मेरे साथ क्या किया है। अगर भगवान है तो मुझे प्रत्यक्ष दिखाई देना चाहिए कि इसको दुख कैसे मिलता है। ये भी एक तरह की सोच है। हम इतना ब्लैक बॉल फेंक सकते हैं, इतनी ब्लैक बॉल फेंक सकते हैं कि उनके फ्यूनरल पर भी जाके आ सकते हैं बैठे बैठे दुकान में। कर सकते हैं या नहीं कर सकते, क्योंकि नेगेटिव सोचने की कोई लिमिट नहीं है, कितना भी हम सोच सकते हैं। जैसे नेगेटिव सोचने की लिमिट नहीं है, वैसे किसी के लिए अच्छा सोचने की भी कोई लिमिट नहीं है। हम ये भी सोच सकते हैं जो हुआ हमारा कोई हिसाब किताब था, पूरा हुआ, अब ये अपना बिजनेस अलग करे, मैं अलग करूं, मेरा भी बहुत अच्छा चले, इनका भी बहुत अच्छा चले। क्या मुश्किल होगा ऐसा सोचना? जब हम किसी के लिए अच्छा सोचेंगे, सबसे पहला फायदा हमें होने वाला है। व्हाइट बॉल जब हम फेंकेंगे तो वो जाएगी, हिट करेगी, वापस आएगी, वो तो होगा बाद में, फेंकते हुए फायदा किसका होने वाला है? आज जब हम किसी के प्रति पुरानी बातें पकड़ के रखते हैं, दर्द पकड़ के रखते हैं, नफरत पकड़ के रखते हैं, तो नुकसान किसका हो रहा है? मेरा। तबीयत किसकी खराब हो रही है? मेरी। घुटना किसका दर्द हो रहा है? सर्वाइकल किसका दर्द हो रहा है? मेरा। हार्ट की ब्लॉकेज किसको हो रही है? मेरे को। वो एंजॉय कर रहे हैं लाइफ। तो हमने अगर व्हाइट बॉल भेजनी तो किसके फायदे के लिए भेजनी? अपने। हमने क्षमा करना अगर उनको, तो हमने एक्चुअली किसको क्षमा किया? दुनिया में कहते ईंट का जवाब पत्थर से देना। अब अगर ईंट का जवाब पत्थर से देंगे तो क्या हो जाएगा? पहली बार ईंट फेंकी थी इसलिए ईंट आई। अब अगर पत्थर फेंकेंगे तो पत्थर आएगा। अब ईंट का जवाब किससे भेंगे?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आरचे कैलास सवर। आनंदी रहा, आनंद लुटा। आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात। दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळ्या आणि कविता यासोबत। तर आपल्याला माहीत आहे की आपल्या शोचं नाव आहे हा खेळ शब्दांचा। शब्द जे आपल्याला खूप काही शिकवतात, अनुभव देतात। शब्द म्हणजे नेमके काय असते? तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊयात तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। चला तर मग व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा जो शो आपण गेल्या 6 वर्षापासून निरंतरपणे करत आहोत, खूप सुंदर अप्रतिम असा प्रतिसाद आपल्या या शोला मिळतोय। तुम्ही सर्वजण अगदी उत्साहाने यामध्ये सहभागी होता आणि जेव्हा तुमच्या सर्वांच्या रचना या शोसाठी पाठवल्या जातात त्यावेळी निश्चितपणे त्यातला प्रत्येक शब्द ना शब्द बोलका असतो। मी लिहिलंय की आकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, आकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असूनही निरव शांतता। आकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असूनही निरव शांतता, अकांत आणि एकांत यात एवढाच फरक, अकांत आणि एकांत यात एवढाच फरक। एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता, एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता। तर ही माझी एक चारोळी होती आणि जसं की आज आपण विषयाचं कोणतंही बंधन दिलेलं नव्हतं, प्रत्येकाला असं वाटतं की एखादी सुंदर रचना आपण लिहितो, चारोळी लिहितो, कविता लिहितो आणि ती कविता आणि चारोळी जी आहे ती FM वर आली पाहिजे आणि विषयाचं बंधन असल्यामुळं, त्या विषयावर आपल्याला लिहावं लागत असल्यामुळं आपल्या आवडीची जी रचना आहे ती आपण पाठवू शकत नाही। आणि या गोष्टीला वाव मिळण्यासाठी, या गोष्टीला संधी मिळण्यासाठी आपण जे आहे ते मधून अजून विषयाचं बंधन देत नाही, जेणेकरून आपल्याला आपल्या आवडीची रचना जी आहे ती आपल्या FM वरील हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोच्या माध्यमातून आपल्याला ऐकता येईल। तर मित्रांनो, खूप सुंदर रचना आजच्यासुद्धा शोसाठी आलेल्या आहेत। मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय, मी लिहिलंय की संवादाचे अर्थ हरवले, हल्ली तुला फक्त बघणं होतं। संवादाचे अर्थ हरवले, हल्ली तुला फक्त बघणं होतं। शब्द अबोल असतात नी, शब्द अबोल असतात नी, आठवणीतच जगणं होतं, आठवणीतच जगणं होतं। मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी, माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी, म्हणून मी हल्ली शांत असतो, म्हणून मी हल्ली शांत असतो। काढत नाही कुठलीच उनीदुनी, काढत नाही कुठलीच उनीदुनी, कारण माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी, कारण माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी। असंच होतं ना की बऱ्याच वेळा आपण बोलायला जातो आणि गुंते वाढतात, आपल्या बोलण्याचे गैरार्थ काढले जातात, विषयांतर होतं, वादविवाद होतात आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या किचकट बनून जातात। म्हणून जेव्हा मन विस्कटतं आणि सावरायला कोणी नसतं, कोणी मन जाणून घेत नाही, त्या परिस्थितीमध्ये शांत राहणं हा एक उत्तम पर्याय असतो, कोणतीही उनीदुनी न काढता, नाही का? कारण आपण उनीदुनी काढत बसलो तर शब्दाला शब्द वाढत जातो। आणि आणखी एक गोष्ट की आपल्याला माहीत आहे की आपण सुखी आहे म्हटलं की गुंते जास्त वाढतात, नाही का? परंतु जर एखादी व्यक्ती दुःखी आहे असं म्हणत असेल आणि तो जर सारखं दुःख उगाळत बसेल तर लोक म्हणतात की ह्याला आधीच दुःख आहे आणि त्यामुळं आपण जास्त दुःख द्यायला नको। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की आपण दुःखी आहे हे दाखवण्यातच इथे जास्त फायदा आहे, आपण दुःखी आहे हे दाखवण्यातच इथे जास्त फायदा आहे, कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा, कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा वेगळा कडक कायदा आहे, कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा वेगळा कडक कायदा आहे। कारण आपण जेव्हा आनंदी आहे असं समोरच्याला वाटतं तेव्हा काही काही त्या आनंदावर जळणारे सुद्धा लोक असतात, त्यांना ते बघवत नाही की हा एवढा खुश कसा, ही एवढी खुश कशी। त्यामुळं आपण आनंद व्यक्त करत असताना कोणापाशी करायचा, कुठे करायचा, कोणत्या वेळेला करायचा हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, नाही का? माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की तुझ्याशी बोलायचं असतं मनातलं अगदी मन भरून, तुझ्याशी बोलायचं असतं मनातलं अगदी मन भरून, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर विसरते देहभान, मी रात्र जाते सरून, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर विसरते देहभान, मी रात्र जाते सरून, मी रात्र जाते सरून। तर या माझ्या काही चारोळ्या होत्या श्रोते हो। आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या ज्या की आपल्याला खूप सुंदर सुंदर चारोळ्या आलेल्या आहेत तर त्या सुंदर सुंदर आपण चारोळ्यांकडे वळणार आहोत। आपल्याला माहीत आहे श्रोते हो की आपला हा खेळ शब्दांचा हा जो शो असतो त्या शोची पोस्ट आपण करतो वेगवेगळ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि ब्रॉडकास्टला। तर आपल्याला एक विनंती आहे की आपण शोची पोस्ट पूर्ण वाचून रचना पाठवावी। बऱ्याच वेळा जे आहे ते मान्यवर चारोळींचा उपक्रम असताना आठवळींची रचना पाठवतात, त्याखाली नाव आणि गाव स्वतंत्रपणे पाठवत नाहीत। बरेच मान्यवर हे आपल्या रचनेसोबत आपला स्वतःचा मोबाईल नंबर पाठवतात, कारण आपण ज्या मोबाईलवरून रचना पाठवत असतात तो आपला नंबर असल्यामुळं तो नंबर ॲटोमॅटिक येतो, त्यामुळं आपण नाव आणि गाव स्वतंत्र जरूर पाठवावं आणि
3: जे शोमध्ये नियम दिलेले आहेत आपण त्याचे पालन करून जर आपण रचना पाठवली तर ती रचना आपली शोमध्ये घेण्यास मदत होईल. आजच्या शोमधल्या आपण पहिल्या रचनेकडे वळणार आहोत.
4: कैट माने बिल्ली अरे ती रैट, रैट माने चूहा अरे दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ.
5: Hey, made man, made माने पागल, दियो बॉय बॉय, बॉय माने लड़का, अरे मतलब इसका तुमको हो तो क्या हुआ.
4: ती एटी कैट, कैट माने बिल्ली अरे ती रैट, रैट माने चूहा अरे दिल

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घेऊया। आणि त्या सुंदर अशा चारोळ्यांच्या श्रृंखलेमधल्या पुढच्या चारोळीमध्ये रंजना भाईसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले। रंजना भाईसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सूर्यकिरणे बिखरली चौफेर पुलकित झाली सृष्टी। सूर्यकिरणे बिखरली चौफेर पुलकित झाली सृष्टी। पक्ष्यांची किलबिल जागवी योग व्यायाम ठेवावी सम्यक दृष्टी। पक्ष्यांची किलबिल जागवी योग्य व्यायाम ठेवावी सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी। तर सूर्यकिरणांसोबत जे आहे ती पुलकित झालेली सृष्टी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत योग व्यायाम करण्याचा दृष्टी ठेवली पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश या चारोळीमध्ये होता। पुढच्या चारोळीमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले। अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून। शुष्क माळ रानावर एक रानफूल डोलत होतं। शुष्क माळ रानावर एक रानफूल डोलत होतं। हारू नको लढत राहा जणू मला सांगत होतं। हारू नको लढत राहा जणू मला सांगत होतं, जणू मला सांगत होतं। वाह, तर माळ रान जे शुष्क आहे तिथं पाण्याची कोणतीच सोय नसते, तरीसुद्धा माळ रानावर आपण पाहिलं असेल की रानफुलं हे डोलतात। जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो तेव्हा आपण त्यांच्यापासून एक गोष्ट शिकली पाहिजे जी सरांनी शब्दबद्ध केलेली आहे की हारू नको लढत राहा। कारण परिस्थिती विपरीत असताना जे जगणं असतं तेच जगणं असतं। अनुकूल परिस्थितीत तर कोणीही राहू शकतं, अनुकूल परिस्थिती असेल तर कोणीही यश मिळवू शकतं। खरा लढा असतो, खरा स्वतःशी संघर्ष असतो तो असतो प्रतिकूल परिस्थितीतला। जेव्हा कोणतीच गोष्ट आपल्या अनुकूल नसते आणि तरीही आपण जिद्दीनं जेव्हा एखादी गोष्ट साध्य करतो तर त्याचा त्या गोष्टीची सिद्धी झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो। त्यामुळं हारू नको लढत राहा असा सुंदर प्रेरणादायी संदेश सरांच्या चारोळीमध्ये होता। विश्वास शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहित आहेत अंबरनाथ येथून। मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिलंय विश्वास शीर्षकाखाली की ज्ञान धनापेक्षा मौल्यवान काय। ज्ञान धनापेक्षा मौल्यवान काय, काय ते जे सांभाळावे जीवापरी, काय ते जे सांभाळावे जीवापरी। विश्वासाहून दुजे नसे काहीच, काहीच नुरे विश्वास तुटे तरी। विश्वासाहून दुजे नसे काहीच, काहीच नुरे विश्वास तुटे जरी, विश्वास तुटे जरी। आणि खरंय की ज्ञान आणि धनापेक्षा मौल्यवान जे जीवापाड सांभाळलं पाहिजे ते म्हणजे विश्वास। कारण आपण कल्पना करून अशी पाहिली पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी कोणावर विश्वास टाकतो त्यावेळी आपल्या मनामध्ये काय भावना असते। भावना अशी असते की ती समोरची व्यक्ती आपला कधीच विश्वासघात करणार नाही, ती समोरची व्यक्ती कधीच आपल्याला धोका देणार नाही, ती समोरची व्यक्ती कधीच आपली फसवणूक करणार नाही आणि ती समोरची व्यक्ती ज्याच्यापासून आपलं कधीच नुकसान होणार नाही। तो आपलं भलं करेल, तो आपलं चांगलं करेल, तो आपल्या हिताचंच सगळं पाहिल विचार करेल ह्या शुद्ध भावनेनेच आपण इतरांवर विश्वास टाकत असतो। तीच भावना जेव्हा कोणी आपल्यावर विश्वास टाकतो तेव्हा त्याच्यासुद्धा मनात तीच भावना असते जी आपल्या मनात असते। त्यामुळे कधीच कुणाचा विश्वास करू नका। आणि एखादी गोष्ट केल्याने त्या व्यक्तीचं नुकसान होत आहे आणि आपल्याला फायदा होत आहे, आर्थिक लाभ होत आहे, आपली काही कामं जरी होत आहेत असं जरी आपल्याला वाटलं तरी त्या व्यक्तीचा विश्वास तोडून त्याचं नुकसान करून स्वतःचा फायदा कधी करून घेऊ नका। कारण तो क्षणिक फायदा असणार आहे। कारण सर्वात सर्वश्रेष्ठ आहे ते कर्म। जे आपण द्याल ते रिटर्न येईल। चांगलं दिलं तर चांगलं रिटर्न येईल, जर वाईट दिलं तर वाईट रिटर्न येईल। द्यायचं काय ह्याच्यावर आपल्याला परत काय येणार हे अवलंबून असतं। म्हणून जसं की या रचनेमध्ये आहे की विश्वासाहून तुझे नसे काहीच, काहीच नुरे विश्वास तुटे तरी।
2: विश्वास एकदा टाकला तर ज्याच्यावर टाकला आहे त्याची जास्त जबाबदारी आहे की तो तुटू न देणार. टाकणारा हा ब्लाइंडली अंधपणाने टाकत असतो कारण ज्याच्यावर टाकला जातो ती सगळी माणसं आपली असतात. परंतु पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी, अनेक प्रकारच्या स्वार्थांसाठी आपण सहज विश्वासघात करून जातो. काल बोललेली गोष्ट मी बोललोच नाही म्हणतो, त्यामुळं समोरच्या व्यक्तीला जे दुःख होतं ते दुःख ना तो कोणाला बोलू शकतो ना सांगू शकतो. म्हणून आपण इतरांवर ज्या शुद्ध भावनेने विश्वास टाकतो तीच भावना आपल्यावर विश्वास टाकणाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ठेवली पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया. शामराव धोंडीबा भंडारे सरांनी हनुमान हिप्परगा तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून लिहिलंय. शामराव धोंडीबा भंडारे सर लिहित आहेत हनुमान हिप्परगा तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून की तू दिलेल्या वचनास सके मी वेळोवेळी पाळतो. तू दिलेल्या वचनास सके मी वेळोवेळी पाळतो. तुझ्यासाठी जगताना, तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो. तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो. खूप गहिर आहे असं शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये आहे की तू एक वचन देऊन गेली, तू दिलेलं प्रत्येक वचन मी पाळतो. भले त्या वचनाच्या अनुषंगानं वागणं हे माझ्यावर बंधनकारक नसलं तरी केवळ तुझ्या वचनासाठी माझी इच्छा असो किंवा नसो मी ते वचन पाळतो. आणि ते वचन पाळता पाळता तुझ्यासाठी जगताना माझ्या प्रत्येक इच्छा मी जाळतो. असंच होतं ना प्रेमात, कारण जेव्हा वचना तिथल्या घेतल्या जातात त्यावेळी त्या ती जी वचनं असतात ती दोघांनी पाळणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण एखाद्याला एखादी गोष्ट मागू, एखाद्याला एखादा शब्द मागू, तर तो मागत असताना ह्या गोष्टीचा विचार करा की आपल्या या बोलण्यानं, या मागण्यानं, या डिमांडनं त्या समोरच्या व्यक्तीच्या इच्छा तर मारल्या जाणार नाहीत ना. ही गोष्ट त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध तर त्याला करावी लागणार नाही ना. भलेही तो प्रेमापोटी साऱ्या काही गोष्टी करेल पण त्या समोरच्याच्या इच्छेचं काय. स्वतःच्या इच्छा जाळून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्नसुद्धा केला जाईल. पण खरंच एखाद्याने स्वतःच्या इच्छा मारून तो आपल्यासाठी जगला, त्यानं आपल्यासाठी केलं, तो आपल्या सुखदुःखामध्ये होता, त्यानं आपल्यावर भरभरून असं प्रेम केलं आणि तो व्यक्ती आपल्यासाठी खरंच अनमोल आहे ही भावना तरी ज्याच्या ज्याच्यासाठी आपण इच्छा जाळतोय त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे का, त्याने तसे बोलून दाखवलेले आहे का, वेळोवेळी व्यक्त होतोय का, किंवा त्याच्या आबोल्यातून तरी तसं जाणवतंय का, याचासुद्धा विचार करण्याची गरज आहे. कारण प्रत्येक वेळी स्वतःच्या इच्छा मारून इतरांसाठी जगणंसुद्धा गैर असतं ना. स्वतःचं मन मारून स्वतःच्या इच्छा जाळून जेव्हा आपण कोणासाठी काही करतो आणि समोरून कदर होते तेव्हा त्या जळालेल्या इच्छांनासुद्धा गंध पसरतो. ठीक आहे चला मी माझ्या मनाविरुद्ध वागलो, ठीक आहे चला मी माझ्या इच्छेविरुद्ध वागलो, पण ज्याच्यासाठी केलं आहे त्याला त्याची कदर आहे, तो त्याला ॲप्रिशिएट करतो आहे, ही भावना मनाला सुखावून जाते. त्यामुळे जसं की सरांनी म्हटलंय की तू दिलेल्या वचनास सके मी वेळोवेळी पाळतो, तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये निलेश वासुदेव गणगे सरांनी नीलकवी या नावाने लिहिलंय. निलेश वासुदेव गणगे सर लिहित आहेत नीलकवी या नावाने. सरांनी लिहिलंय की तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे म्हणून तर हे जग गोल आहे. खूप सुंदर असे भाव या धनोळीमध्ये होते की तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे म्हणून तर हे जग गोल आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारी. क्या बात आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारी. हीच तर रीत आपल्या मैत्रीची आहे, तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे म्हणून तर हे जग गोल आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारी. हीच तर रीत आपल्या मैत्रीची आहे, हीच तर रीत आपल्या मैत्रीची आहे. कोणाचं तरी हास्य अनमोल असणं, किती सुंदर असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये आहेत ना, की तुझं हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, तो हसत राहिला पाहिजे बस, कारण तुझं हसणं यात मला सुख आहे, तुझं हसणं यात मला आनंद आहे. आणि सरांनी म्हटलं की म्हणून तर जग गोल आहे, आणि रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारे. रुसवे फुगवे तर कोणत्याही नात्यामध्ये असतात, परंतु आपण परत एकदा आपले जे हास्य आहे तिथं आलं पाहिजे, त्या हास्याच्या द्वारे आलं पाहिजे. दुःख तर सगळ्यालाच आहे, प्रत्येकाची दुःख वेगळे आहेत, परंतु आयुष्य हे दुःखांना उघाळण्यासाठी नाही, आयुष्य हे कुढत बसण्यासाठी नाही आहे, आयुष्य हे भूतकाळातल्या दुःखांना उगाळून भविष्यकाळ खराब करण्यासाठी नाही आहे, ना की आयुष्य वर्तमान काळ खराब करण्यासाठी आहे. आयुष्य हे क्षणांचा आनंद घेण्यासाठी आहे, आयुष्य हे हसत हसत जगण्यासाठी आहे, नाही का? आणि हास्याचं महत्त्व सांगणारी सरांची अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून. संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलं आहे, भेसळ पोहोचली शिगेला खात्रीचे विषही मिळेना. क्या बात आहे, भेसळ पोहोचली शिगेला खात्रीचे विषही मिळेना. मुंडे झाले गर्दन काळ प्रस्थापितांना सोसेना, मुंडे झाले गर्दन काळ प्रस्थापितांना सोसेना. तर जसं की आपल्याला माहीत आहे की अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्याची जी प्रभावीपणे अंमलबजावणी चालू आहे त्या अनुषंगाने सरांनी लिहिलं आहे. आणि सरांच्या ज्या पहिल्या दोन ओळ्या आहेत या चारोळीतल्या, की सरांनी या विषयाला हात घालताना एक पहिल्या दोन ओळीमध्ये त्यांची जी मांडणी आहे शब्दांची, ती खूप अप्रतिम आहे. की आपण रागारागामध्ये म्हणतो की ह्या हे आयुष्यापेक्षा विष पिलेलं बरं, किंवा एखादी नकारात्मक गोष्ट आपण बोलतो, किंवा एखादी गोष्ट असते, उदाहरणार्थ शेतामध्ये काही तण फवारणं करायची असते, आपल्याला तणनाशक वगैरे मारायचं असतं, म्हणजे जे विष असतं तर त्या विषामध्ये सुद्धा भेसळ आहे असं सरांना म्हणायचं आहे. की खात्रीचं विषसुद्धा मिळणार, म्हणजे चांगल्या गोष्टी तर खात्रीच्या मिळतील, याची खात्री तर नाहीच नाही, अगदी विषसुद्धा खात्रीचं मिळेल. खूप अप्रतिम सुंदर एक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी सरांची ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ आरती गजानन मैत्रे मॅडम लिहित आहेत करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून. सौ आरती गजानन मैत्रे मॅडम यांनी करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे की कर्तव्याला चुकू नये वाईट कोणाला बोलू नये. वाह, कर्तव्याला चुकू नये वाईट कोणाला बोलू नये, चांगले ऐकावे करावे ध्यान, चांगले ऐकावे करावे ध्यान, जपावी मानसे पैसे नवे, जपावे मानसे पैसे नये, जपावी मानसे पैसे नये. तर मॅडमची ही सुंदर अशी रचना होती की कर्तव्याला चुकू नका, वाईट कुणाला बोलू नका, चांगले ऐका ध्यान करा, मानसे जपा पैशाला जपू नका, असं मॅडमना या चारोळीमध्ये म्हणायचं आहे. की पैशापेक्षा माणसं ही जपणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पैसा उपयोगी येत नाही, तर जपलेली माणसं उपयोगाला येतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीपाशी लाखो करोडो लोक आहेत, त्या व्यक्तीला काही संकट आलं, अडचण आली, काही मेडिकल इमर्जन्सी आली, त्याला दवाखान्यात नेण्यासाठीच जर कोणी नसेल, त्यांनी कॉल केल्यानंतर समोरून येणाऱ्या व्यक्तीला येण्यास वेळ लागणार असेल, तर काय फायदा? जर त्या व्यक्तीने काही अशी माणसं जपलेली असतील आणि त्यांना एक कॉल केल्यानंतर 5 मिनिटांमध्ये ते तिथं पोहोचतील, त्यावेळी पैसा महत्त्वाचा नसतो. तुमच्याकडे पैसा किती आहे, ऐश्वर किती आहे याला महत्त्व नाही, तुमच्याकडे माणसं किती आहेत त्याला महत्त्व आहे. त्या अनुषंगानं मॅडमनी म्हटलं आहे की कर्तव्याला चुकू नका, वाईट कुणाला बोलू नका, आणि माणसं जपा, पैशाकडे विचार करू नका. सुंदर असे भाव होते. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर येथून. स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे. आणि मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की आई मायेचा सागर बाबा उन्हात सावली. क्या बात आहे, आई मायेचा सागर बाबा उन्हात सावली, देती आधार लेकरा सदा पावलो पावली, तेती आधार लेकरा सदा पावलो पावली तर आई मायेचा सागर आणि बाबा उन्हात सावली। आई आणि बाबा यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी जे दोघेही लेकरांना आधार देतात पावलो पावली देतात। मुलं चुकली तरी ती चुका पोटात घालतात त्यांना मार्गदर्शन करतात वेळोवेळी त्यांच्यासोबत खंबीर साथ देतात उभे राहतात स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून ते मुलांसाठी जगतात। काळ बदलतोय पिढी बदलते आणि त्यासोबतच मुलांची मानसिकता सुद्धा बदलते। खरंच की आई बाबांचं बोलणं आपल्याला एवढं नकोसं वाटावं ही परिस्थिती निर्माण होते। मुलांना हल्लीच्या थोडंही आईबाबांनी रागावलेलं चालत नाही अगदी चांगल्या गोष्टी सांगितलेल्या सुद्धा त्यांना आवडत नाही। जी पिढी आहे तरुण पिढी आहे त्या सर्वांना लहान मुलांना मी या शोच्या निमित्ताने विनंती करतो की आयुष्यामध्ये तुम्ही चुकताय त्यावेळी आईबाबा जर तुम्हाला बोलले तरच तुम्ही भविष्यामध्ये काहीतरी बनू शकता। जर तुम्हाला तुमची चूकच कुणी दाखवू नये आणि कायम तुम्हीच बरोबर आहे असं जर वाटत राहिलं तर शरीराला मनाला तशा प्रकारची सवय पडते आणि आपण एका नकारात्मक दिशेचा प्रवास करतो। आपल्याला कोणाचं बोलणं सहन

एक हळवा कोपरा असतो, तो अगदी खास असतो, जिथं जाऊन आपण आतल्या आत व्यक्तसुद्धा होत असतो. आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळतोय, जे आपल्याला पाठवलेले आहे जयसेन कोथरे सरांनी संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून. जयसेन कोथरे सर लिहित आहेत, मुक्काम संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून विस्कटलेले आयुष्य या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की आशावादी जीवन हे उद्या संपून जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल. आशावादी जीवन हे उद्या संपून जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल. लोकांप्रमाणे तू पण मला असंच विचारशील का? लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? विस्कटलेल्या या आयुष्याला पुन्हा आधार तर आशावादी जीवन हे उद्या संपून जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल. आणि सरांनी शेवटच्या दोन ओळी मध्ये असं लिहिलंय की लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? विस्कटलेल्या या आयुष्याला पुन्हा आधार तू देशील का? पुन्हा आधार तू देशील का? तर विस्कटलेलं आयुष्य आणि आशावादी जीवन जे संपून जाईल, दुःख येतील, संकट येतील, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तू विसरणार तर नाही ना, आणि तू पुन्हा आधार देशील का? असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया. सौ आशा सुभाष गेडाम मॅडम लिहित आहेत वणी जिल्हा यवतमाळ येथून. सौ आशा सुभाष गेडाम मॅडम यांनी वणी जिल्हा यवतमाळ येथून लिहिले अस्ताचल या शीर्षकाखाली. अस्ताचल या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नभोमंडपी काय विखुरला ताम्रकेशरी मोहकशेला. नभोमंडपी काय विखुरला ताम्रकेशरी मोहकशेला, मावळतीचा साज लेवणी रवी अस्तास चालला. मावळतीचा साज लेवणी रवी अस्तास चालला. रवी अस्तास चालला, वाह. तर नभोमंडपी काय विखुरला ताम्रकेशरी मोहकशेला, खूप अप्रतिम अशी उपमा या रचनेमध्ये मॅडमनी दिलेली होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये भारत कुमार कोटनाके सरांनी माथार्जुन तालुका झरी जिल्हा यवतमाळ येथून लिहिले. भारत कुमार कोटनाके सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट माथार्जुन तालुका झरी जिल्हा यवतमाळ येथून. सरांनी लिहिलंय की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दडलेली एक कथा असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दडलेली एक कथा असते. हसणारं सुख असतं मात्र, हसणारं सुख असतं मात्र, रडणारी एक व्यथा असते. हसणारं सुख असतं मात्र, रडणारी एक व्यथा असते. आणि अगदी खरं आहे की प्रत्येकाची कथा वेगळी असते. कधी ती कथा ही बोलकी असते, कधी ती कथा ही जी आहे ती अबोल असते. हसणारं सुख असतंच, पण त्या हसणाऱ्या सुखासोबत रडणारी सुद्धा एक व्यथा असते. आणि त्या रडणाऱ्या व्यथेला सोबत घेऊन आपल्याला हसणाऱ्या सुखाचा प्रवास करायचा असतो. चेहरा हसरा ठेवून जगासमोर जाताना मनातलं जे दुःख आहे ते आपल्याला लपवावं लागतं. तर हळव्या मनाचे तरल भाव मांडणारी सरांची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की चांदण्यांना विचारलं मी सुखाचं घर कुठे असतं. चांदण्यांना विचारलं मी सुखाचं घर कुठे असतं, ती हसून एवढंच म्हणाली. ती हसून एवढंच म्हणाली, जिथे प्रेमाचा ओलावा तिथेच स्वर्गवस्त. जिथे प्रेमाचा ओलावा तिथेच स्वर्गवस्त. स्वर्गवस्त, वाह. आणि सुखाचं घर कुठं असतं असं जेव्हा चांदण्यांना मी विचारलं, त्यावेळी चांदणं जे आहे ते हसून असं म्हणालं की प्रेमाचा ओलावा असला पाहिजे, तिथंच स्वर्ग आहे. आणि खरं आहे ना की जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं माणूस रमतो. जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं माणूस विसावतो. जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं प्रेम बहरतं. खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. संकट शीर्षकाखालील पुढच्या एका रचनेमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. श्री मंगेश

गंगाधर सावंत सर लिहितायत पोस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून संकट शीर्षकाखाली कधी स्वतःवर संकट आले तर घाबरून जायचं नसतं, कधी स्वतःवर संकट आले तर घाबरून जायचं नसतं, आलेल्या संकटावर मात करून पुढे जायचं असतं, आलेल्या संकटावर मात करून पुढे जायचं असतं, कधी स्वतःवर संकट आलं तर घाबरून जायचं नसतं। वाह, आणि खरं आहे की छोट्या छोट्या संकटांना घाबरून आपण थांबतो, आपण आपला प्रवास थांबवतो। सरांनी लिहिलंय की संकटांना कधी घाबरायचं नाही, त्यावर मात करायची। प्रॉब्लेम्स हे असतात, त्याचं सोल्युशन समाधान हे आपण शोधलं पाहिजे। आणि असं कोणतंच संकट नाही की ज्याचं समाधान नाही, त्याला काळ, वेळ, पैसा, अनेक प्रकारची औषधं आहेत, तर त्या गोष्टींनी ते संकट दूर करू शकतं। परंतु आता हे संकट कधीच माझ्यावरचं जाणार नाही असं जर आपण मनामध्ये भाव ठेवला तर आपलं दुःख वाढेल, आपली व्यथा वाढेल, आपला त्रास वाढेल आणि वर्धमान खराब होईल। त्यामुळे संकट येणं हे आपल्या हातामध्ये नाही, परंतु आलेल्या संकटावर मात करून पुढे जाणं हे आपल्या हातामध्ये आहे। जे भाव सरांच्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते, अतिशय प्रेरणादायी अशी सरांची ही चारोळी होती। आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून लिहिलं आहे। आरती दिनकर मॅडम लिहित आहेत म्हापसा गोवा येथून, ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा, ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा, तिनं अश्रू विरघळवले, तिनं अश्रू विरघळवले पावसात आणि पाऊस आला डोळ्यात, ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा, तिनं अश्रू विरघळवले पावसात आणि पाऊस आला डोळ्यात, आणि पाऊस आला डोळ्यात। वाह वाह, आणि खरंय की अश्रू आणि पाऊस याचं खूप जुनं नातं आहे। प्रसिद्ध जे कॉमेडियन होते चार्ली चॅप्लिन यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मला पावसात रडायला आवडतं कारण माझे अश्रू जगाला दिसत नाही। मॅडमनी लिहिले की ती धो धो पावसात सारखी रडली आणि अश्रूंचा पूर आला, अश्रू त्या पावसात विरघळवले आणि डोळ्यात खरंच पाऊस आला। खूप गहिरे असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये धाडस या शीर्षकाखाली सोनाली सू पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। सोनाली सू पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून धाडस शीर्षकाखाली लिहिलं आहे की धाडस हे अंगातील बळ नसते ते मनातील विश्वास असतो, धाडस हे अंगातील बळ नसते ते मनातील विश्वास असतो, जो पडून ही पुन्हा उभा राहतो, जो पडून ही पुन्हा उभा राहतो, खरा धाडसी तोच असतो, जो पडून ही पुन्हा उभा राहतो, खरा धाडसी तोच असतो, खरा धाडसी तोच असतो। वाह, आणि खरं आहे की केवळ ताकद म्हणजे धाडस नाही, तर आपण एखादी गोष्ट करू शकतो, आपण हरवू शकतो, प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो, हा मनातला जो विश्वास आहे ते म्हणजे धाडस। आणि हरून सुद्धा जिंकता येतं हा विश्वास मनात बाळगणं म्हणजे धाडस, पडूनही पुन्हा उभं राहणं म्हणजे धाडस। खूप अप्रतिम असे प्रेरणादायी भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीकडे वळूया ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून। रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय की दर्शनासाठी जावे मंदिरी सुख देवाकडे मागावे, दर्शनासाठी जावे मंदिरी सुख देवाकडे मागावे, भरपूर देईल परमेश्वर दिलेल्या शब्दास जागावे, भरपूर देईल परमेश्वर दिलेल्या शब्दास जागावे, दिलेल्या शब्दास जागावे। वाह, आणि श्रोते हो सध्या नेमकी हीच गोष्ट मिस होत आहे, दिलेल्या शब्दास जागणं बंद झालेलं आहे। सुख तर हवा आहे आणि सुखासोबत आपण एखाद्याला जेव्हा शब्द देतो तेव्हा तो शब्द बदलतो, आणि दिलेला शब्द जेव्हा बदलला जातो तेव्हा समोरच्याचा विश्वासघात होतो। त्यामुळे परमेश्वर भरपूर देईल परंतु दिलेल्या शब्दास जागावे, असा
एक मोलाचा सल्ला मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होता. आणि यासोबतच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सुंदर या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की सुंदर अशी ना ऋतू स्वप्न हातात घेऊन, सुंदर अशी ना ऋतू स्वप्न हातात घेऊन उजळविते जग सारे तुझ्या लेखनीतून, उजळविते जग सारे तुझ्या लेखनीतून. वाह, तर सुंदरशी तू नार आहेस, तू स्वप्न हाती घेऊन तुझ्या लेखणीच्या माध्यमातून सारं जग उजळवत आहे, असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुचिता भडांगे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. सुचिता भडांगे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलंय गीत कुणाचे गातो झरा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा, नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा गीतकार का तो विधाता. क्या बात आहे, नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो झरा गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो झरा गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो झरा. तर तो जो झरा आहे तो झुळझुळ वाहत असतो, त्याचा नाद मधुर असतो आणि जलधारा जणू काही मृदंग वाजवत आहेत असा आभास निर्माण होतो. खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. माधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की मखमली फुलपाखरू गुलाबावर विसावलं, मखमली फुलपाखरू गुलाबावर विसावलं पानाआडच्या काट्यांनी हलकेच जाळं लावलं, पानाआडच्या काट्यांनी हलकेच जाळं लावलं. तर चारच ओळीमध्ये मखमली फुलपाखरू आणि त्याचं गुलाबावर विसावणं, तेवढ्याच पानाआडच्या काट्यांनी लावलेलं हलकं जाळं, अतिशय सुंदर असं वर्णन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून. सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिले विद्याधन या शीर्षकाखाली नाही जात ते चोरीला येत नसे भावाच्या वाटणीला, नाही जात ते चोरीला येत नसे भावाच्या वाटणीला ओझे होत नसे डोईला. वाह, ओझे होत नसे डोईला असे हे विद्याधन श्रेष्ठत्व देई मानवाला, असे हे विद्याधन श्रेष्ठत्व देई मानवाला, श्रेष्ठत्व देई मानवाला. आणि अगदी खरंय की प्रत्येक गोष्ट जी आहे ती चोरीला जाऊ शकते, ती वाटून द्यावी लागू शकते, परंतु ज्याचा डोक्याला भार होत नाही, ज्याचं ओझं वाटत नाही, परंतु ज्या गोष्टीमुळं मानवाला श्रेष्ठत्व येतं ते धन म्हणजे विद्याधन आहे. आणि त्या विद्याधनाबद्दल अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौप्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. सौप्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण. वाह, दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण, असू द्यावा ओलावा, असू द्यावा ओलावा करावी मायेची गुंफण, करावी मायेची गुंफण. दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण, असू द्यावा ओलावा करावी मायेची गुंफण. अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की दुःखाला सुद्धा स्मितहास्याचं कुंपण घातलं पाहिजे, कारण दुःख जेव्हा येतं तेव्हा उद्ध्वस्त करायला येतं. आणि दुःखाचं स्वागत जर का आपण स्मितहास्यानं केलं, आपल्या जीवनामधल्या दुःखाला जर आपण स्मितहास्याचं कुंपण घातलं तर निश्चितपणे त्या दुःखाची तीव्रताही कमी जाणवेल, नाही का. आणि जेव्हा ओलावा असतो तेव्हा मायेची गुंफण करता येते, ओलाव्याद्वारे मायेची गुंफण करण्याचा सुंदर सामाजिक संदेश देणारी
अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारवळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: पुनेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की नशिबाला दोष कशाला, जीवनावर रोष कशाला। नशिबाला दोष कशाला, जीवनावर रोष कशाला। जगावे बेधुंद होऊ नी म्हणा, जगावे बेधुंद होऊ नी म्हणा, अंतरात विचारांचा कोश कशाला। जगावे बेधुंद होऊ नी म्हणा, अंतरात विचारांचा कोश कशाला, अंतरात विचारांचा कोश कशाला। खूप वेळा मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचे नकारात्मक विचार घेऊन आपण जगत असतो। बेधुंद होऊन जगलं पाहिजे, क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, अगदी आपल्या FM टॅगलाईनसारखं की आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उणे, सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उणे, जशी गुंफावी माळ तशी, जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली मने, जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली मने, गुंफली आपली मने। वाह, तर सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना वाटे ना आता उणे, सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उणे, जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली मने। तर जेव्हा मने गुंफली जातात त्यावेळी प्रेमात उणे वाटत नाही। खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये संकट या शीर्षकाखाली सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात। शीतल शिवराज मालुसरे मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलंय। सह्याद्री कन्या या नावाने शीतल शिवराज मालुसरे मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून संकट शीर्षकाखाली, की संकट कधी सांगून येत नाही तसेच तोलून मापून येत नाही। संकट कधी सांगून येत नाही तसेच तोलून मापून येत नाही, ते येते हळूहळू लपत छपत, ते येते हळूहळू लपत छपत, आपण मात्र राहतो वेळ जपत, आपण मात्र राहतो वेळ जपत। तर संकट कधी सांगून येत नाही, ते तोलून मापून येत नाही, आणि ते हळूहळू येतं आणि आपण वेळ जपत राहतो। तर संकटाच्या अनुषंगानं येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्यानंतर आपण अलर्ट राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, या अनुषंगानाचे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीमध्ये युवराज राजीगरे चुएकर सरांनी कोल्हापूर येथून लिहिलं आहे। युवराज राजीगरे चुएकर सर कोल्हापूर येथून लिहित आहेत की इडा पिडा मागे लागता निष्ठा गेली क्षणात विसरून, इडा पिडा मागे लागता निष्ठा गेली क्षणात विरून, रयतेची ममता उद्ध्वस्त, रयतेची ममता उद्ध्वस्त डोंगर दऱ्या हटेल पाहून, रयतेची ममता उद्ध्वस्त डोंगर दऱ्या हटेल पाहून। तर राजकीय जे वातावरण आहे त्यावर भाष्य करणारी सरांची ही सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलं आहे। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। अथांग सागरात आठवणींची नौका बुडाली, अथांग सागरात आठवणीची नौका बुडाली, तुझ्या विरहात डोळ्यातून, तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली, तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली, अथांग सागरात आठवणीची नौका बुडाली। वाह, तर खूप गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते की आठवणींची नौका जेव्हा अथांग सागरामध्ये बुडते तेव्हा तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली। यासोबतच पुढच्या चारोळीकडे वळूया। संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, प्रेम म्हणजे शब्द नव्हे ती मनाची हळवी भाषा, प्रेम म्हणजे शब्द नव्हे ती मनाची हळवी भाषा, नजरेतून उमलणारी आयुष्यभराची अभिलाषा, नजरेतून उमलणारी आयुष्यभराची अभिलाषा, आयुष्यभराची अभिलाषा। वाह, तर प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही तर ती हळव्या मनाची भाषा आहे. खूप अप्रतिम प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी आणि पोकळी शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम लिहित आहेत नाशिकेतून. अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय पोकळी शीर्षकाखाली, दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी. दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी, जणू तुझ्या नंतर आलेली माझ्या आयुष्यातली पोकळी. जणू तुझ्या नंतर आलेली माझ्या आयुष्यातली पोकळी, माझ्या आयुष्यातली पोकळी. खूप अप्रतिम सुंदर अशी उपमा पोकळीला दिलेली आहे की तू आणि मी हे जे दोन शब्द आहेत, तर हे दोन शब्द लिहिण्यासाठी सुद्धा त्या दोन शब्दामध्ये अंतर असतं, त्या दोन शब्दांमध्ये एक मोकळी जागा असते. आणि दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी, जणू तुझ्यानंतर आलेली माझ्या आयुष्यातली पोकळी. तर त्या दोन शब्दांमधली जागा जी असते ती जागा अगदी थोडकी असते, ती मोकळी असते, परंतु तशीच अगदी तशीच त्याच्यानंतर तिच्यानंतर जीवनामध्ये आलेली पोकळी असते जी कधीच भरून येत नाही. ती दोन अक्षरं जोपर्यंत जोडून असतात तोपर्यंत आयुष्य जे असतं ते सुंदर असतं. आणि त्या पोकळीनंतर जे आहे ते एक विरहाचे भाव मनामध्ये येतात. त्यामुळे आयुष्यातली पोकळी ही खूप सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये साहित्यिक या शीर्षकाखाली चौक कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिलंय. चौक कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. साहित्यिक या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की साहित्यिक असतात करणारे मतपरिवर्तन, समजून घेतले तर मग बदलते विचारांचे वर्तन. साहित्यिक असतात करणारे मतपरिवर्तन, समजून घेतले तर मग बदलते विचारांचे वर्तन. तर विचारांचं वर्तन बदलण्याची ताकद असणाऱ्या साहित्यिकांबद्दल मॅडमनी अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या एका चारोळीमध्ये शेतकरी या शीर्षकाखाली संगीता नागदिवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून लिहिले. संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत सना या नावाने यवतमाळ येथून. मृग नक्षत्राचा दिवसात पावसाचा थेंब पडला नाही, मृग नक्षत्राचा दिवसात पावसाचा थेंब पडला नाही, शेतकरी बिचारा हातबल होऊन, शेतकरी बिचारा हातबल होऊन आकाशाकडे वाट पाहत राही, शेतकरी बिचारा हातबल होऊन आकाशाकडे वाट पाहत राही, आकाशाकडे वाट पाहत राही. आणि पाऊस हा खूप गरजेचा असतो, खूप महत्त्वाचा असतो. आणि मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना जेव्हा तो पडत नाही, पाऊस पडत नाही, तेव्हा शेतकरी हा हतबल होतो, तो सारखा आकाशाकडे पाहत असतो. तर शेतकऱ्याच्या डोळ्यामधली व्यथा मांडणारी मॅडमची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय. जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून. जीवनात वादळ वारं नित्य ठरलेली असतात, जीवनात वादळ वारं नित्य ठरलेली असतात, जो यातून मार्ग काढील तोच तरतो या जगतात, जो यातून मार्ग काढील तोच तरतो या जगतात, तोच तरतो या जगतात. आणि खरं आहे की जीवनामध्ये वादळांचं येणं हे अनपेक्षित असतं, त्यांचं येणं आणि जाणं हे चालू राहत असतं. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे असतंच. जेव्हा जीवनामध्ये वादळं येतात तेव्हा त्यातून मार्ग काढण्याची आपली तयारी असली पाहिजे. जीवनामध्ये जेव्हा वादळं येतात तेव्हा त्या वादळांना भिडण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि त्यातून आपण जर मार्ग काढला तरच आपण या जगतामध्ये तरू शकतो, जसं मॅडमने लिहिलं आहे. कारण वादळांना घाबरून जर आपण आपला मार्ग बदलला तर पुढच्या त्या मार्गावर आणखी जास्त काटे असू शकतात. खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलं आहे. स्वप्नझुला या नावाने सर लिहितात त्र्यंबक शेणितकर सरांनी. तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की घडेल सखे आज तुझी माझी भेट. घडेल सखे आज तुझी माझी भेट वळवाच्या पावसात फक्त यायला होईल थोडा लेट. घडेल सखे आज तुझी माझी भेट वळवाच्या पावसात फक्त यायला होईल थोडा लेट. फक्त यायला होईल थोडा लेट. वाह वाह. तर भेट ही निश्चित घडेल, तीही वळवाच्या पावसात घडेल. पण पाऊस जरासा लांबला आहे त्यामुळं थोडासा भेटीला विलंब लागेल. खूप सुंदर असे भाव प्रेमभाव मांडणारी सरांची ही चारोळी होती बोगनवेल या शीर्षकाखालील. पुढच्या आपण रचनेकडे वळूया. बोगनवेल या शीर्षकाखाली सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे. सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. माझ्या अंगणात भरली बोगनवेल अशी हळदी केशरी गुलाबी रंगाची साजेशी. माझ्या अंगणात भरली बोगनवेल अशी हळदी केशरी गुलाबी रंगाची साजेशी. पानात डोलते वाऱ्यावर हळवार कशी. पानात डोलते वाऱ्यावर हळवार कशी. जणू लाजरी नवरी हळदीने माखली जशी. जणू लाजरी नवरी हळदीने माखली कशी. माखली जशी जणू लाजरी नवरी हळदीने माखली जशी. वाह. तर अंगणात बहरलेली बोगनवेल आणि त्या बोगनवेलेचा जो साज शृंगार आहे तो मॅडमनी खूप अप्रतिम सुंदररित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये काजळ या शीर्षकाखाली श्री प्रमोद सावरकर सरांनी प्रवासी या नावाने बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून लिहिलंय. श्री प्रमोद सावरकर सर लिहित आहेत प्रवासी या नावाने बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून. सरांनी लिहिलंय काजळ शीर्षकाखाली की काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी. काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी. आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी. आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी. अश्रू वाहे गालांवरी. तर काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी. पहिल्या दोन ओळीमध्ये डोळ्यामध्ये काजळ घालून तू भोळेपणाने किती पाहशील असे भाव व्यक्त केलेले आहेत. आणि दुसऱ्या दोन ओळीमध्ये सरांनी आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी. तर त्या काजळ घातलेल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे. आणि श्रोते हो यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत एरे घना या शीर्षकाखाली. एरे घना या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की भेगाळल्या धरणीवर कधी बरसणार तू वाट पाहुनी थकले डोळे. एरे घना तू भेगाळल्या धरणीवर कधी बरसणार तू वाट पाहुनी थकले डोळे. एरे घना तू घेऊ आम्ही सारे काळजी पर्यावरणाची. घेऊ आम्ही सारे काळजी पर्यावरणाची. आता वाट पाहतो फक्त तुझ्या आगमनाची. आता वाट पाहतो फक्त तुझ्या आगमनाची. तुझ्या आगमनाची. एरे घना खूप अप्रतिम पावसाला आळवणी करणारी मॅडमची ही सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ अर्चना संजय मठपती मॅडम लिहित आहेत बार्शी येथून. सौ अर्चना संजय मठपती मॅडम यांनी बार्शी येथून लिहिले. पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील. पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील. हृदयाचे नाजूक बंध तेव्हा एकमेकात गुंततील. हृदयाचे नाजूक बंध तेव्हा एकमेकात गुंततील. पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील. हृदयाचे नाजूक बंध तेव्हा एकमेकात गुंततील. तेव्हा एकमेकात गुंततील. तर जेव्हा सूर जुळतील तेव्हा मन प्रेमात पडेल. आणि हृदयाचे नाजूक बंध जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंततील. तर प्रेमाचे सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते मॅडमनी. आणि श्रोते हो, पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्या सुंदर अशा रचनेमध्ये वरुणराजा या शीर्षकाखाली श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले. श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून वरुणराजा या शीर्षकाखाली, की तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती, तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती, आता तरी बरसणारे कृपा कर आम्हावरती, तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती, आता तरी बरसणारे कृपा कर आम्हावरती. आणि आपण सारेजणच या वरुणराजाला आळवणी करूया की तू कृपा कर आणि तू धो धो बरसून जा, या अवघ्या धरित्रीला चिंब चिंब करून जा, कारण आम्ही सर्वजण मानव प्राणी पशु पक्षी निसर्ग व्याकुळलेला आहोत तुझ्या येण्यासाठी. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलं आहे का? तुमच्याशी गप्पा मारता मारता, तुमच्याशी संवाद साधता साधता आणि तुमच्या सुंदर आणि अप्रतिम ज्या रचना आहेत त्या सादरीकरण करता करता, त्यातले भाव माझ्या परीनं मांडण्याचा प्रयत्न करता करता आपल्या शोची वेळ संपली आहे. मला घड्याळ खुणावत आहे. हो, मला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे. ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या होत्या आणि ज्यांच्या शोमध्ये समाविष्ट झालेल्या नाहीत, तर त्यांच्या सर्व रचना या पुढील रविवारच्या शोमध्ये ब्रॉडकास्ट होतील. श्रोते हो, आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या. आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

प्रसाद। नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर किंवा उंबर। पृथ्वीवरील औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या प्राचीन वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। मित्रांनो, उंबर किंवा औदुंबर या झाडाचे शास्त्रीय नाव फायकस रेझिमोसा असून ते मोरेसी कुळातील आहे। हा वृक्ष मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे। उंबर आहे जिथे तिथेच दत्तगुरूंचा वास असे, असे हिंदू धर्मात मानले जाते। उंबर हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे। यानंतर आपण उंबराच्या झाडाचे वर्णन बघूया। उंबराचे झाड खूप मोठे असून हे झाड जवळपास 12 ते 15 मीटर इतके उंच वाढते। ह्याचे खोड पांढरट रंगाचे असते। ह्या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार असून गडद हिरव्या रंगाची असतात। त्यावर गोल गोल गोळे असतात। या झाडाला खोडाजवळ झुपक्यांनी गोल फळे येतात। ही फळे कच्ची असताना हिरवी तर पिकल्यानंतर लाल रंगाची होतात। उंबराची ही फळे म्हणजे नर, मादा आणि नपुंसक फुलांचा समूह असतो। फळ कापल्यास ही फुले दिसतात। ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटासारखा कीटक आणि उंबर हे एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत। त्यांच्या सहजीवनातूनच या कीटकांचे प्रजनन आणि उंबर ह्या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात। वड, पिंपळ, अंजीर व उंबर यांच्या फळांची रचना ही फुलामध्ये फळे अशी आहे। यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फळे ही देठाकडील भागात असतात आणि या दोन्हींच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुसंक असतात। यानंतर आपण उंबराच्या झाडाचे वैशिष्ट्ये आणि वापर यावर थोडी नजर टाकूया। उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर असे म्हणतात। याची सावली अतिशय शीतल असते। झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात। उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसती स्थान आहे। माणसे याची फळे खातात व त्याचा औषध म्हणून उपयोग करतात। तसेच या झाडाचे पाने, फुले, फळे, साल, चीक आणि मुळांचाही खूप औषधी उपयोग आहे। जिथे उंबर असते तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे। उंबराचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरतं म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालच्या बाजूला उंबरा किंवा उंबरठा बनवण्यासाठी वापर करतात। त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरकाव करू शकत नाहीत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर म्हणजेच उंबर। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक बघितलेले आहे, तसेच उंबराच्या झाडाचे वर्णन, वैशिष्ट्ये आणि वापर याबद्दल माहिती घेतलेली आहे। यानंतर आपण उंबराच्या झाडाचे धार्मिक महत्त्व कोणते हे बघूया। उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनामध्ये समिधा म्हणून अर्पण केल्या जातात, तसेच या झाडाची पूजाही केली जाते। उंबराच्या झाडाच्या सावलीत पारावर बसून पवित्र ग्रंथ पोथ्या यांचे वाचन करतात। उंबराबद्दलची धार्मिक आख्यायिका याप्रमाणे: विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला। त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली, त्यामुळे त्याने आपली नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले। लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांवर लावला, त्यामुळे जखमांमुळे होणारा त्याचा दाह थांबला अशी हिंदू धर्मात उंबराबद्दलची आख्यायिका आहे। आता आपण उंबराचे वैशिष्ट्य बघूया। या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे, म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते। हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते। हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो। शिवाय हे झाड 24 तास प्राणवायू हवेत सोडते। या झाडाचे फूल कधीच दिसत नाही, उंबर हेच याचे फूल। उंबरातील फुलाचे सर्व अवयव दिसतात आणि उंबरामध्ये किडे असतात। उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला, जग हे बंदीशाळा। राजा परांजपे यांच्या जगाच्या पाठीवर चित्रपटातील हे गीत खूप प्रसिद्ध आहे। हेच गीत श्रोत्यांनो आता आपण ऐकूया आणि पुन्हा भेटू विश्रांतीनंतर थोड्याच वेळात।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर म्हणजेच उंबर। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे धार्मिक महत्व, आख्यायिका आणि वैशिष्ट्ये याबद्दल बोललेलो आहोत। आता आपण औदुंबर ह्या गावाबद्दल थोडीशी माहिती घेऊया। सांगली शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री गुरु दत्तात्रयांचे हे स्थान आहे। नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर या स्थानांप्रमाणेच औदुंबराला देखील दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठेच स्थान महात्म्य लाभलेले आहे। औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबराची म्हणजेच उंबराची असंख्य झाडे असल्याने याला बहुधा औदुंबर हे नाव पडले असावे। औदुंबर हे गाव तसे लहान आहे, पण त्याचा महिमा फार मोठा आहे। येथे ब्रह्मानंद स्वामींचा मठ तसेच भुवनेश्वरी देवीचे मंदिर पाहण्यासारखे आहे। श्री नरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झालेले आहे। पुण्याहून हुबळीकडे जाणाऱ्या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून 4 मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे। कृष्णा नदीच्या ऐल तीरावर भिलवडी आहे आणि पैल तीरावर औदुंबर आहे। भिलवडीजवळ भुवनेश्वरीचे प्राचीन शक्तीपीठ आहे, त्यामुळे या स्थानी तपस्वीजनांची नेहमीच वर्दळ असते। कृष्णेच्या तीरावरील वृक्षांच्या दाटीमुळे येथे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालेले आहे, त्यामुळे या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल छायेत 1344 सुमारास नृसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतर पावित्र्य प्राप्त करून दिले। येथील कृष्णेचा घाट अतिशय शांत आणि प्रशस्त आहे। या घाटावरच दत्तपादुकांचे मंदिर आहे। ज्या घाटावर दत्तपादुका मंदिर आहे तो घाट येथील ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी बांधविलेला आहे। पावसाळ्यात श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरात बुडून जातात आणि त्यामुळे नित्योपासना व दर्शन अशक्य होऊन बसते। ही अडचण दूर करण्यासाठी 1926 उंच जागी एक देवघर बांधले आहे। पावसाळ्यात देव तेथेच नेतात आणि तेथेच त्यांची पूजा अर्चा होते। क्षेत्रातील नित्य नैमित्तिक उपासनेसाठी अनेक सरदार संस्थानिकांकडून दाने व इनामे मिळालेली आहेत। मंदिराच्या परिसरात औदुंबर म्हणजेच उंबर ह्या वृक्षाची घनदाट छाया आहे। आकाशात सूर्य तळपत असताना भूमीवर छाया प्रकाशाची रांगोळी तळपत राहते। या क्षेत्रात ब्रह्मानंद स्वामींचा मठ आहे। हे सत्यपुरुष सन 1826 सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली। येथील शांत प्रसन्न आणि अतिशय पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली। कोल्हापूरच्या मंदबुद्धी ब्राह्मणाला श्री गुरूंनी ज्ञानदान केल्याची गुरुचरित्रातील कथा याच स्थानात घडलेली आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर म्हणजेच उंबर। विश्रांतीपूर्वी आपण औदुंबर ह्या गावाबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, उंबर आहे जिथे तिथे दत्तगुरूंचा वास असे, असे हिंदू धर्मात मानले गेले आहे। याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला आध्यात्मिक महत्व आलेले आहे। आता आपण उंबराचे औषधी गुणधर्म कोणते याबद्दल बोलूया। उंबराचा चीक गालासाठी मोठेच वरदान आहे। लहान मुलांचे गाल सुजले असता त्यावर उंबराच्या चीकाचा जाड लेप लावतात, त्यामुळे सूज कमी होते। आपल्या शरीरात जर कुठेही कोणत्याही प्रकारची गाठ आलेली असेल तर त्या गाठीवर उंबराचा चीक लावल्यास गाठ बसून तिचा निचरा होतो। लहान मुलांना अनेकदा आव होते, अशा वेळी उंबराच्या चिकाचे 5-6 थेंब खडीसाखरेतून लहान गॅस द्यावे, लगेच आराम पडतो। उष्णतेने तोंड आले असतात उंबराच्या पानांवर असलेल्या फोडांचा उपयोग करतात। ह्या पानांवरील गोळ्यांचा अथवा फोडांचा चटणी करून त्यात थोडा मध व खडीसाखर घालून ज्याचे तोंड आलेले आहे त्यास चाटण्यास द्यावे। तोंडाचा दाह होत असेल तर दिवसातून 10-12 वेळा हे चाटण चाटवावे, आलेले तोंड जाते। कोणत्याही प्रकारच्या कडकीवर उंबराची फळे खाण्यास देतात। उंबराची चांगली पिकलेली 2 फळे रोज सकाळी खडीसाखरेसोबत खावीत। सर्व प्रकारची कडकी बरी होते। उंबराच्या मुळांचे पाणी मिळाल्यास अंगात कडकी राहत नाही। तेलकट खाऊन अथवा तापामुळे सतत तहान तहान जर होत असेल तर ते थांबवण्यासाठी उंबराची साले अगर कच्ची फळे पाण्यात उगाळून त्याचे चाटण द्यावे। डांग्या खोकल्यावर उंबराचा चीक टाळूवर लावावा, त्याने आराम पडतो। उपदंश म्हणजेच गर्मीवर उंबराची पिकलेली फळे पाण्यात उगाळून चाटण द्यावे। उंबराच्या जुन्या झाडाच्या खोडाला सायंकाळी ज्यातून रस झिरपेल अशी खाच करावी, त्याला भांडे लावून ठेवावे। सकाळी उठल्यानंतर उंबराचे ते औषधी जल काही दिवस घेतल्यास किडनी स्टोन विरघळून जातो। हेच औषध गोवर कांजिण्या या उष्णतेच्या रोगावरही उपयोगी आहे। तसेच अनेक प्रकारच्या मूत्रविकारांवर उंबराच्या सालीचा काढा करून घेतल्यास बरे वाटते। मित्रांनो, उंबराचे सत्व नाडी व्रण भगंदर किंवा व्रण सूज गंडमाळा कंठमाळा यावर उपयोगी आहे। या सत्वाची पट्टी अथवा लेप लावून त्यावर कापूस लावावा, या सत्वाची गोळीही उपयुक्त आहे। उष्णतेने लालसरपणा व जखमा अथवा फोड आले तर ही गोळी चाखल्याने उष्णतेचे विकार कमी होतात। याचप्रमाणे उंबरापासून आयुर्वेदात एक गुणकारी व योग्य औषध तयार केले जाते, त्याचे नाव औदुंबरामृत हे आहे। हे व्रणशोध, मुकामार, सूज, दंतरोग व मूत्रविकारांवर खूप उपयोगी आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे औदुंबर म्हणजेच उंबर। विश्रांतीपूर्वी आपण उंबराचे औषधी गुणधर्म कोणते याबद्दल विस्ताराने माहिती घेतलेलीच आहे। परंतु मित्रांनो, तसे पाहिले तर उंबराच्या झाडामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत, त्याचे कोणतेही वैज्ञानिक कारण देखील नाही। परंतु कोणतीही गोष्ट वापरण्याआधी त्याचा संतुलित मात्रेमध्ये प्रयोग करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो। त्यामुळेच तुम्ही कोणत्याही प्रकारच्या औषधांचा शरीरासाठी अर्थात आपल्या आरोग्यासाठी उपयोग करत असाल तर हे सर्व उपचार आपण डॉक्टरी किंवा वैद्यांच्या योग्य सल्ल्यानुसारच करावे, हे केव्हाही हितावह ठरते। आणि जर तुम्हाला उंबराची पानं, मुळं, साल, चीक, फळ यापासून कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर त्याचा उपयोग वेळीच बंद करा आणि त्वरित डॉक्टरांकडे जा। तर मंडळी, याबरोबरच आपली औदुंबर म्हणजेच उंबर या वृक्षाबद्दलची संपूर्ण माहिती येथेच पूर्ण होत आहे। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साथी, पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।